FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 जून 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:58 होत आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करू.

0: कर लिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। 6:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृतधारा।

श्रुती हो राजा बढे यांची ही भूपाळी ज्योत्स्ना भोसले ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीतकार होते पु ल देशपांडे. कार्यक्रमात यानंतर

श्रुती हो, 6:10:25 झालेत. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया बाबा बोरकर यांची ही भक्तिरचना, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी.

श्रुते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना बाभ बोरकर यांची होती. आपण ऐकत आहात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम अमृतधारा. सकाळचे 6:19 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं आणि गायक सुधीर फडके.

6:26 झाली आहेत. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुती हो आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा। आता आजचे कार्यक्रम। या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात जनावरांमधील बबेसिओसिस आजार याविषयी माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत, 6:50 परिसर अंतर्गत पावसाचं घटतं प्रमाण, वक्ते डॉक्टर राहुल भागवत, 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात रचना देसाई यांचा वैचारिक बंध निर्धार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सहक्षेपित करू, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद, त्यानंतर 7:50 स्त्रियांचं आरोग्य आणि योग याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल, 7:15 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 श्रोते हो पुन्हा एकदा लक्षात घ्या, 8:40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज, लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे, 9:00 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, त्यानंतर 9:15 गीत बहारमध्ये हिंदी चित्रपटातली गीतं आपण ऐकू शकाल, 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम,

श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता मिश्र संगीत, 10:30 वाजता इंद्रधनु या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी हे प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु. 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल. श्रुते हो, 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम एमडीची काळ थंडरची ललकार. नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखन वैजयंती नांदगावकर. याशिवाय राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1 ते 5:30 विविध भारती, 5:30 युववाणी, 6:30 कार्यक्रम स्वस्त भारत, 7:15 सायंकाळी विधिमंडळाचं

समालोचन. 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार यामध्ये गीत संवाद, कमी पावसाच्या वातावरणात भात पिकाचं नियोजन, या व्यतिरिक्त अस्मिता मराठी वाहिनीचे कार्यक्रम आणि बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत, आपण ट्यून केले FM कोल्हापूर केंद्र.

0: श्रुती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता वेळ झाली कृषी वार्ता या कार्यक्रमाची.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात आपण ऐकूया जनावरांमधील बबेसिओसिस आजार याविषयीची माहिती.
2: मंडळी, बबेसिओसिस हा आदिजीवजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार गोचिड मार्फत होतो. हे आदिजीव रक्तातल्या लाल पेशींचा नाश करतात, त्यामुळे लाल पेशीत असलेला हिमोग्लोबिन घटक लघवीद्वारे बाहेर टाकला जातो. यालाच हिमोग्लोबिन्युरिया असं म्हणतात. जनावरांना कॉफीच्या रंगाची लघवी होते. आजारामध्ये जनावरांना तीव्र ताप येतो, डोळे पिवळे पडतात. साधारणपणे हा आजार विदेशी गायी, बैल, देशी गायी यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. म्हशी, शेळी, मेंढींमध्ये हा कमी प्रमाणात आढळून येतो. उष्ण आणि दमट वातावरण गोचिडासाठी अनुकूल असतं, त्यामुळे हा आजार जुलै ते ऑगस्ट या महिन्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. योग्य वेळी उपचार केले नाहीत तर जनावरं आजारी पडतात. मंडळी, हा आजार बबेसिया बायझेमिना आणि बबेसिया बोविस या आदिजीवांपासून अर्थात प्रोटोझुआंपासून होतो. या आदिजीवांना बाधित जनावरांकडून निरोगी जनावराकडे नेण्याचं काम गोचिडामार्फत होतं. हे आदिजीव जनावरांच्या शरीरातल्या रक्ताच्या लाल पेशींचं आवरण तोडून आतमध्ये घुसतात आणि लाल पेशींचा नाश करतात. त्यामुळे लाल पेशीत असणारा हिमोग्लोबिन हा घटक जनावरांच्या लघवी वाटे बाहेर टाकला जातो. बाधित जनावरांवरचे गोचिड संक्रमित रक्त पितात. या गोचिडांनी निरोगी जनावरांचा चावा घेतल्यानं निरोगी जनावराला बबेसिओसिस हा आजार होतो. मंडळी, या आजाराची लक्षणं जाणून घेत असताना जनावरांना अचानक 105 ते 106 अंश फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. बाधित जनावराला कॉफीच्या रंगाची लघवी होते. श्वसन प्रक्रिया वाढते. जनावरांचे डोळे आणि हिरडी पिवळी पडते. जनावरं वैरण खाणं, रवंथ करणं कमी करतात. आजारी जनावरांचं दूध देण्याचं प्रमाणही कमी होतं आणि बाधित जनावरं माती चाटतात किंवा मग अधूनमधून ठसकतात. जनावराच्या लघवीच्या रंगात बदल होणं, तीव्र ताप, डोळे पिवळं असणं, अंगावर गोचीर दिसणं, रक्तामधल्या लाल पेशी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं, या सर्वांवर रोगनिदान चाचणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. मंडळी, आदिजीव नियंत्रणासाठी मूलभूत औषधं आपण घ्यायला हवीत. आजारामुळं जनावरांच्या शरीरातल्या रक्ताचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जनावरांना तोंडावाटे रक्तवाढीचं औषध आपण दिलं पाहिजे. बाधित जनावरांच्या अंगावरच्या गोचीड यांचं नियंत्रण करावं. ताप कमी होण्यासाठी तातडीनं औषधोपचार करावेत. त्याचबरोबर आजारासाठी कारणीभूत आदिजीवांचा प्रसार गोचिडांच्या माध्यमातून होत असल्यानं गोचिड नियंत्रण हाच प्रभावी उपाय आहे. गोचिड गोठ्यातली माती, भिंत किंवा लाकडावर बसून राहतात, त्यामुळं गोठ्यातली जनावरं बाहेर काढून गोचिड नाशकांची फवारणी आपण करायला हवी. त्याचबरोबर गोठ्यामध्ये नियमित स्वच्छता ठेवावी.
1: मंडळी, आत्ताच आपण कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये जनावरांमधील बबेसिओसिस आजार याविषयीची माहिती ऐकलीत. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रुती हो, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:45 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ

0: पदार्थ विरोधी दिन, तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
1: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल, तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
0: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
1: हो, निश्चितच, एकदम
0: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
1: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृतीभ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
0: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
1: हो ना,
0: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
1: नमस्कार.

0: अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग. आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे. खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच. बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित BA योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इथं आहे NEP 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी. विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा. पात्रता कोणत्याही शाखेतील

0: बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 98226559. पत्ता आझाद चौक रविवार पेठ कोल्हापूर. बीए योगशास्त्र आरोग्य ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग.
1: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 6:50 होत आहेत.
2: परिसर.
3: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
4: नमस्कार श्रोते हो. झाडं देवराई आणि वणवे निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं वेली पक्षी प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक फुलपाखरं पक्षी सरपटणारे प्राणी बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी फुलपाखरे मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते इमारती खाणकाम औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्त्व आहे. श्रद्धा परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष औषधी वनस्पती पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आल्या आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसताच त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
3: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.
1: आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 दिलखुलास 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 ऍडव्हान्स आयुर्वेद 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे 9:00 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT हे सर्व प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
2: हाय की तर बाळे माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
1: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
2: दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
4: श्रोते हो, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या निमित्तानं आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी हे प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रुते हो लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती, त्यांना आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं विनम्र अभिवादन. इथं कवी सूर्यकांत खांडेकर यांची एक कविता आठवते, महाराष्ट्राचा उद्धारक तू रयतेचा राजा, महाराष्ट्राचा उद्धारक तू रयतेचा राजा, पदतलितांचा कैवारी तू श्रमिकांचा राजा, पराक्रमी तू उज्ज्वल दैवत शूर मराठ्यांचे, स्वातंत्र्याचे तूच मनोहर स्वप्न भारताचे, आदर्शच तू लोकनायका धर्म संस्कृतीचा, अग्रदूत तू समाजपुरुषा समता क्रांतीचा, हिरे माणके सोने उधळा जय जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुझला हा मुजरा.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रुती, हो थोडंसं इकडे लक्ष द्या. आज चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 9 वाजता. गीत बहार कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:15. 8:40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज आज सकाळी 8:40.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आज ऐकूया रचना देसाई यांचा वैचारिक बंध निर्धार.

जीवनामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपण त्या गोष्टीचा मनापासून निर्धार करायला हवा, तरच ती गोष्ट साध्य करता येते. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात बाल मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार केला होता. भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळी भारतीय जनतेने आणि नेत्यांनी विदेशी वस्तूंचा त्याग आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा निर्धार केला होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार.

0: त्यांचं राज्य होतं. त्यावेळी भारतीय जनतेने आणि नेत्यांनी विदेशी वस्तूंचा त्याग आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा निर्धार केला होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा निर्धार लोकमान्य टिळकांनी केला होता. तुम मुझे खून दो मै तुम्हें आझादी दुंगा असा निर्धार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला होता. माझ्या दाढीत जितके केस आहेत तेवढी मुलं मी शिक्षित करेन असा निर्धार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपला निर्धार पूर्णही केला. एक स्त्री शिकली म्हणजे अवघं कुटुंब शिक्षित होतं असा विश्वास ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना होता. म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून स्त्रियांना शिक्षित करण्याचा निर्धार पार पाडला. मन जर खंबीर असेल तर निर्धार पूर्णत्वास नेऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण अरुणिमा सिन्हा यांचं देता येईल. आपल्या अपंगत्वावर मात करून एव्हरेस्ट शिखर सर करून नवा इतिहास घडवला तो केवळ अरुणिमा सिन्हा यांचा आत्मविश्वास आणि पक्का निर्धार यामुळेच अवघडातील अवघड कार्य पूर्णत्वास त्या नेऊ शकल्या. श्रोते हो, असेही काही लोक असतात ते नवीन वर्षाला सकाळी लवकर उठून व्यायामाचा फिरायला जाण्याचा संकल्प किंवा निर्धार करतात. ते मनातच निर्धार करतात. तो निर्धार तडीस नेणं शक्य होत नाही. अगदी मनापासून निर्धार केला आणि त्यासाठी वेळ आणि महत्व दिलं तर कोणताही निर्धार पूर्ण करू शकतो. बाबा आमटेंच्या जीवनात किती अडचणी आल्या पण आनंदवन उभारण्यासाठी त्यांनी पक्का निर्धार केला होता. म्हणूनच तर त्यांना कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविता आला. अनाथांच्या माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सकपाळ यांच्याकडे ना शिक्षण, ना पैसा, ना आसरा अशा परिस्थितीवर मात करून मनाशी पक्का निर्धार करून ममता बालसुधारगृह सुरू केलं. हे शक्य झालं ते फक्त त्यांच्या ठाम निर्धारामुळेच. श्रोते हो, आपणही अनेक निर्धार करत असतो, त्या दृष्टीनं प्रयत्नही करत असतो. त्यासाठी आपल्याजवळ जबरदस्त आत्मविश्वास आणि ठाम निर्धार हवा, तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. पेपर विक्रेता ते भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत ज्यांनी झेप घेतली ते म्हणजे APJ अब्दुल कलाम होय. जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम निर्धारामुळेच ते इथपर्यंत पोहोचू शकले. श्रोते हो, आपणही प्लॅस्टिक पिशव्या न वापरणे, पाण्याची विजेची बचत करण्याचा पर्यावरण रक्षणाचा निर्धार करूया. सर्व जगाला संपन्न आणि समृद्ध करण्याचा निर्धार करूया.
1: श्रुती हो, आत्ताच आपण रचना देसाई यांचा वैचारिक बंध ऐकला निर्धार. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा.
6: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा, सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजे.
5: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. त्यासाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर.

0: आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धे न्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधून तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात

0: अजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2 स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत 2 स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: ही यादी, ब्याडगी, संकेश्वरी मिरची, 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
2: काय
3: अग, रुचिराची एव्हन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एव्हन चटणी.
1: आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आज चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 9 वाजता. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:15. 8:40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रुती हो हे होते राजा बढे यांचे बोल, आशा भोसले यांचा स्वर आणि संगीत धुन होती हृदयनाथ मंगेशकर यांची. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलाससाठी आकाशवाणीचं मुंबई केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरं आहे.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक मानसिक धार्मिक ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषीनीतीबरोबरच उद्योगनीती, व्यापारनीती, रोजगारनीती, दुष्काळनीती, जलनीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

0: आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर
1: सर. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेले आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा. म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.

0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं. कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो खरंय सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या निमित्तानं आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी, हे प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपण बघतो हल्ली पाठीची दुखणी खूप वाढलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारे पाठीचे आजार आपल्याला बघायला मिळतात, तर या सगळ्यावर आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट आहे याबद्दल आज आपण बोलूयात.
3: आपल्या मानेपासून ते माकडहाडापर्यंत जो भाग आहे त्याला आपण पाठीचा कणा असं म्हणतो. यामध्ये 33 मणके असतात. त्यामध्ये डिस्क म्हणजे लहान कुशन सारखी रचना असते जी शरीराला हालचाल करताना आधार आणि संरक्षण देते. आपल्या पाठीचा मणका हा मान, खांदे, कंबर, नितंब यांच्या रचनेला आधार देत असतो. म्हणून या भागातील कोणत्याही आजाराला आपण पाठीचा आजार असं म्हणू शकतो. मान दुखी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, फ्रोझन शोल्डर, खांद्यामधील जडपणा, कंबर दुखी,

0: स्लिप डिस्क, सायाटिका म्हणजे मांडीकडे किंवा पायाकडे जाणारी वेदना, सीट्सच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना, संधिवातासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मान पाठ कमरेमधील वेदना, अशा वेगवेगळ्या आजारांवरती आयुर्वेदामध्ये खूप सुंदर ट्रीटमेंट्स आहेत.
1: श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 8308 54. पण मग या पाठीच्या दुखण्याची लक्षणं काय असतात याबद्दलही सांगा.
0: मानदुखी किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल तर त्यामध्ये मान वळवताना किंवा मान खाली झुकवताना दुखणं, हातामध्ये मुंग येणं किंवा ताकद नसल्यासारखं वाटणं, झोपून उठल्यानंतर किंवा बसून उठल्यानंतर गरगरणं, तोल गेल्याप्रमाणे वाटणं, सतत डोक्याचा खालचा भाग दुखत राहणं किंवा जड वाटणं अशी लक्षणं असतात. फ्रोझन शोल्डर मध्ये खांद्याच्या ठिकाणी स्टिफनेस किंवा वेदना असतात. सुरुवातीला खांद्यामध्ये हलकं दुखणं आणि ताण जाणवतो, विशेषतः हात वर उचलताना किंवा मागे नेताना त्रास होतो. कपडे घालणं, केस विंचळणं अशा गोष्टी करणं सुद्धा फार अवघड वाटू लागतं. हळूहळू दुखणं वाढतं आणि खांद्याची हालचाल कमी होते आणि जर वेळेतच उपचार घेतले नाही तर खांदा हा गोठल्याप्रमाणे होतो. 40 नंतर डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये खांद्याचा वापर जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त जाणवते. स्लिप डिस्क मध्ये कंबर किंवा पाठीच्या एका बाजूला तीव्र वेदना, जळजळ, मुंग्या येणे, कंबरेच्या ठिकाणी ओढ लागल्याप्रमाणे वाटणे, सकाळी उठल्यानंतर कंबर जखडल्यासारखं वाटणे, बसून उठताना कंबर जखडणे, बराच वेळ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर कंबरेमध्ये वेदना होणे, अशा प्रकारची लक्षणंही असतात. सायाटिकामध्ये कंबरेपासून दोन्हीकडे किंवा एका मांडीकडे, पोटरीकडे किंवा पायाच्या बोटांपर्यंत तीव्र वेदना असतात.
1: श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 8308 54. डॉक्टर निखिल, मग या पाठीच्या दुखण्यावरती आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, त्याच्याने पाठदुखी बरी होऊ शकते का?
0: मान पाठ कंबरदुखी हे सर्व आयुर्वेदानुसार वातव्याधी आहेत. वाढलेल्या वातामुळे हाडांची आणि सांध्यांची झीज होते आणि वेदना सुरू होतात. यामुळे हाडे कमजोर किंवा ठिसूळ होतात. सांध्यामधील कार्टिलेज झिजते म्हणजेच ऑस्टिओ आर्थरायटिस देखील होऊ शकतो. खूप जास्त शारीरिक कष्टाची कामं करणं, दीर्घकाळ उभं राहणं, खूप वाहन प्रवास करणं, खूप जागरण करणं, कडधान्य किंवा शिळे अन्न पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे नेहमी खाणं हे शरीरातील वात वाढवतात. खूप जास्त वजन असणं, व्यायामाचा अभाव, चुकीची बसण्याची पद्धत, जुन्या इंजुरीज, स्पोर्ट्स किंवा ऍक्सिडेंटल इंजुरीज, संधिवात, आमवात यासारखे आजार हे देखील या आजारांची कारणं आहेत. आयुर्वेदामध्ये कोणत्याही आजारावरती उपचार करताना फक्त सिम्प्टोमॅटिक रिलीफ मिळण्यापेक्षा त्या आजाराचं मूळ कारण शोधून तो आजार मुळापासून बरं करण्यासाठी प्रयत्न केला जातो. या आजारांसाठी वातशामक, स्नायू व हाडे मजबूत करणारी औषधी तेलं, काढे, चूर्ण यांचा उपयोग केला जातो. गरज भासल्यास पिंडस्वेद, बस्ती यासारख्या मणक्यातील डिस्क आणि स्नायूंचे पोषण करणारे पंचकर्म उपचार केले जातात. आजाराला बरे होण्यासाठी आवश्यक असणारे व्यायाम, खाण्यापिण्यातील बदल हे केले गेले तर सस्टेनेबल रिझल्ट मिळतात.
1: श्रोते हो, याच प्रकारे कोणत्याही व्याधींपासून आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आयुष्याचा वेद आयुर्वेद. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 7:45 होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम ज्याचं नाव आहे ॲडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
1: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार आहोत आपण. त्यांना सतत चक्कर यायची म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या, आपण सगळे रिपोर्ट स्पॉट्स नॉर्मल होते, मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता तो सॉल्व्ह झाला.

0: का, चक्कर येण्याचं बंद झालं का, याबद्दल सांगा.
1: कसं होतं की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिस साठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं किंवा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आल्या होत्या. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडीपरीक्षा केलं त्या पित्त प्रकृतीची ती, बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना. तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना. आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशन मधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही, व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही. म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना. म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
1: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेन आउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना. आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा म्हणजे नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्स मधून एक असं येईल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रुती होता स्त्रियांचं आरोग्य आणि योग याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: स्त्रियांच्या बाबतीत योग पाळी सुरू होणं ते वय असेल, डिलिव्हरीचा पिरियड असेल, त्याच्यानंतर रजोनिवृत्ती असेल, त्यातले स्ट्रेस आहेत, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत योग आणि स्त्रियांचं आरोग्य हे
2: आरोग्य. एकतर काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की पूर्वी जर समजा 13-14 वर्षी पिरियड सुरू होत असतील, आता ते वय हळूहळू कमी यायला लागले. कारण काही असतील, त्या कारणांचा सुद्धा शोध घ्यावा लागेल.
1: खरं
2: तर त्या काळामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर सुसंवाद आणि तो आई चांगला करू शकते.
1: बरोबर.
2: आणि यामध्ये त्यांना जर समजा त्या काळामध्ये थोडस ओंकार जप, दीर्घ श्वसन याचा अभ्यास करायला सांगितला, किंवा मार्जारासनासारखं आसन आहे, किंवा फुलपाखरासनासारखं आसन आहे, काही आसनं जी आहेत की जी पोटावर दाब येणारी आहेत, तर अशा पद्धतीची जी आसनं आहेत या आसनांचा अभ्यास, अर्थात आसनांचा अभ्यास करत असताना त्याला वयाची देखील अट आहे ना. म्हणजे आजकाल आपल्याकडे लक्षात असं येतं की योग हा क्रीडा प्रकारात घातलेला आहे. दुर्दैवानं लहान मुलांचं काय होतं, शरीराची लवचिकता असते. आपल्या ग्रंथांच्या मध्ये योगाचा अभ्यास कुणी करावा हे सांगितलेलं आहे. युवा वृद्धोती वृद्धोवा व्याधी तो दुर्बलोपिवा अभ्यासात सिद्धी माप नव्हती सर्व योगेश स्वतंत्रिता असा श्लोक आहे. युवा वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त ह्या सगळ्यांनी योगाभ्यास करावा. बालांना वगळलेला आहे, बालांनी सूर्यनमस्कार घालावेत. पण कारण याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये त्यांच्या ग्रंथींची वाढ होत असती, अस्थींची वाढ होत असती, त्यावेळेला ती चुकीच्या दिशेनं होऊ नये. योगातले ताण आणि दाब याच्यामुळे ती चुकीच्या दिशेनं झाली तर शारीरिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं बालांना यातून वगळलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं मुलींच्या बाबतीत सुद्धा आपला जो विषय चाललेला होता की ज्या वेळेला पिरियड सुरू होतात त्यावेळेला आता यासाठी सुलभ प्रसूतीसाठी योग, स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या वेळचे योग याच्या संबंधी सुद्धा वर्ग घेणारे अनेक योगतज्ञ आपल्या महिला देखील आहेत.
1: बरोबर.
2: त्याची आसनं स्वतंत्र आहेत की आपण ही सवय घरामध्ये आपल्या मुलींना लहानपणापासून लावायला पाहिजे त्यासंबंधीचं ज्ञान. कारण शेवटी काय आहे की ती पुढची पिढी घडवणारी आदर्श माता आहे.
1: खरं.
2: तर तिच्या या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तिच्याकडे लक्ष देणं, तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे, त्यावेळेस चिडचिडेपणा वाढतो, हार्मोनल चेंजेस असतात.
1: बरोबर.
2: आणि ते फक्त मुलींच्यातच नाही, मुलांच्या सुद्धा एका ठराविक वयामध्ये चिडचिडेपणा आक्रमकपणा वाढलेला असतो. याचं कारण हार्मोनल चेंजेस आहे. प्रसूतीच्या वेळेला सुद्धा सुलभ प्रसूतीसाठीचा योगाभ्यास, त्यावेळेला सद्ग्रंथांचं वाचन, त्यावेळेला ओंकार जपाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहे. दीर्घ श्वसनाचा अभ्यास म्हणजे त्या बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग. आणि रजोनिवृत्तीच्या वेळेला सुद्धा दोन गोष्टी आहेत, घरातल्या कुटुंबियांनी त्या महिलेला त्या गृहिणीला समजून घेणं. 2 वर्षापासून 12 वर्षापर्यंत हा त्रास होऊ शकतो, काही काही जणांना 20 वर्षापर्यंत हा त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळं त्या काळामध्ये त्यांचा चिडचिडेपणा कमी होण्यासाठी दीर्घश्वसन आणि प्राणायामाचा अभ्यासाचा उपयोग होतो. जप ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. ओंकार जप ध्यान हे अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यासाठी. मिटलेल्या डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणायची, कानानं ओंकार ऐकायचा, डोळ्यांनी मिटलेल्या डोळ्यांनी ओंकार पाहायचा. आणि तो ओंकार म्हणजे नुसतं एक अक्षर नाहीये तर तो तेजस्वी आहे. आणि त्याच्या तेजानं आपण न्हाऊन निघालो याची कल्पना करायची. आणि मग ओंकार जपाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला तुम्ही 11 ओंकाराचा करा, हळूहळू वाढवून तो 21 करा. आणि त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक श्वासाबरोबर आपला ओंकार सुरू आहे आणि प्रत्येक पेशी आपली ओंकार जप करते, असे अनुभव हळूहळू हळूहळू यायला लागतात. आणि यातनं एक काय होतं की आपल्या वृत्तीकडं आपल्याला स्वतःला बाजूलाकडून बघता येतं. म्हणजे पतंजलींचं दुसरं सूत्र आहे, योगश चित्तवृत्ती निरोधा तदाहा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, असं एक सूत्र आहे. म्हणजे द्रष्टाभाव निर्माण होतो. ह्या ज्या सगळ्या चाललेल्या घटना आहेत, म्हणजे माझा रजोनिवृत्तीचा काळ आहे ही सुद्धा एक घटना आहे आणि या घटना सुद्धा होत आहेत, जात आहेत. वृत्ती जशा येतात आणि जातात तशी एखादी घटना घडती होऊन जाती आणि काही

0: काही काही वेळेला असं होतं ना की मुलींच्यामध्ये किंवा रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांच्यामध्ये की इतका चिडचिडेपणा निर्माण होतो आणि त्याचं कारण की नको हा बाईचा जन्म असं वाटायला लागतं. म्हणजे इतका त्रास होतो पण त्या काळामध्ये ओके ॲटिट्यूड जो आहे मग आपलं मन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रमवणं म्हणजे एकतर ओंकार जपाचा दीर्घश्वसनाचा अभ्यास करणं सद्ग्रंथांचं वाचन चांगले ज्यामधनं पॉझिटिव्हिटी वाढेल अशा गोष्टींचं वाचन करणं या व्यतिरिक्त म्हणलं तर तुम्ही तुमचं मन रमवण्यासाठी काही चांगलं पर्यटन पण करू शकता ना. एक लक्षात घ्या आपलं शरीर शेवटी पंचमहाभूतानं बनलेलं आहे
1: बरोबर
0: आणि ज्या वेळेला निसर्गाच्या सानिध्यात जातो त्यावेळेला आपल्यामध्ये असणारं पाणी आहे आपल्यामध्ये असणारं आकाश आहे आपल्यामध्ये असणारं पृथ्वीतत्व आहे त्याला महद आकाश समुद्र बघितल्यानंतर आपल्याला आनंद का होतो किंवा मला आनंद म्हणण्यापेक्षा एक त्याची धीर गंभीरता त्याचं समाधान तो आनंद आपलं मन त्या वेळेला खूप शांत आणि विशाल झालेलं असतं.
1: बरोबर
0: याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये 70% जे पाणी आहे त्याला ते पाणी बघितल्यानंतर आनंद होतो. पाणी सजीव आहे ना शेवटी.
1: बरोबर
0: सगळी पंचमहाभूतही सजीव आहेत. नंतर आपण ज्या वेळेला वर आकाश बघतो निरभ्र निळं निळं आकाश बघतो त्यावेळेला आपल्याला आनंद का होतो तर त्याचं कारण असं आहे की आपल्यामधल्या आकाशाला आनंद झालेला असतो. त्यामुळं असं एकरूप व्हायला आपल्याला शिकलं पाहिजे पंचमहाभूतांशी आणि त्याच्यासाठी त्या दृष्टीनं पर्यटन तर अशा पद्धतीचं शांत समाधान मिळण्यासाठी म्हणून पर्यटन हा एक अतिशय चांगला उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो. डे टू डे लाईफ मधनं थोडस बाजूला होणं.
2: श्रोते हो आत्ताच आपण स्त्रियांचं आरोग्य आणि योग याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा.
4: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन आपली स्वच्छता आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजे
3: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
2: श्रुते हो थोडंसं इकडे लक्ष द्या आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमाविषयी. श्रुते हो पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्व याविषयी बोलूया. येत्या शनिवारी म्हणजे 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या गप्पा गाणी या कार्यक्रमात तेव्हा जरूर फोन करा आपलं मत मांडा आणि आवडीचं गाणंही सांगा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-2562-26. फोन नंबर पुन्हा एकदा 02-231-2562-26.

0: शुक स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊया का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा

0: याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
2: मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
5: गाणं ऐकताय ना?
6: हो, हा रेडिओ लावला होता सहज. बस बस बस, काय म्हणतोय?
5: मी आणि सुनेत्रा या सुट्टीत नेपाळला जाऊन येऊ म्हणतोय.
6: अरे वा, चांगलं बेत आहे. हो, पण सुनबाईला सुट्टी मिळणार आहे का?
5: हो, 8 दिवस जाऊन येता येईल म्हणली परवा, म्हणून मग प्लॅन करीन आता.
7: घ्या घ्या, चहा घ्या.
6: ऐकलंस का रवी काय म्हणतोय ते?
7: काय?
6: नेपाळला जातो म्हणतोय दोघे जण.
7: अरे फार छान आहे तो सगळा भाग. या या, पाहून या दोघ जण. हवा छान आणि कितीही पाहिलं तरी समाधानच होत नाही असा परिसर. भडगाव, नागरकोट, काठमांडू एवढंच पाहून अगदी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स न पाहता जरी परत आलं ना तरी आनंदच वाटेल, इतका आवडला मला नेपाळ.
6: आणि बरं का रवी, आम्ही सप्टेंबर मध्ये गेलो होतो तिथे आणि तेव्हा तिथे इंद्र जत्रा होती. अरे बापरे, केवढा तो उत्सव. काय ग, आठवत आहे का?
7: हो तर. आणि ती कुमारी देवी अजून माझ्या डोळ्यासमोर आहे, तो कोवळा चेहरा. 3-4 वर्षाचीच असेल नाही का होती?
5: काय, 4 वर्षांची देवी? कुणाबद्दल बोलताय तुम्ही?
6: हो अरे, 4 वर्षांची देवी. बस बस बस, खाली बसून विचार, तुला फार आश्चर्य वाटेल अशी कथा आहे.
5: हा अण्णा, तर ती 4 वर्षांची देवी काय प्रकरण आहे?
6: सगळ्या जगात अशी एकमेव देवी आहे बर काही, म्हणजे मूर्ती नाही, जिवंत माणूसच, लहान मुलगीच रे. तिचीच देवी म्हणून पूजा होते. नेपाळच्या राजघराण्याला तिचा आशीर्वाद आहे.
5: मला काहीच कळत नाही अण्णा, म्हणजे तुम्ही म्हणताय की नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता ही जिवंत मुलगी आहे, हे कसं काय? म्हणजे पूर्वीपासूनच आहे का ती तिथे?
8: नेपाळची कुलदेवता जिवंत मुलगी, हा काय प्रकार आहे अण्णा?
6: या या सुनबैया.
8: रवी काय म्हणतायत अण्णा, हे मला सांगा ना.
5: अगं मीही त्याच उत्सुकतेनं बसलोय, अजून मलाच काही कळलेलं नाहीये. सांगा ना अण्णा, आम्हाला दोघांनाही सांगा. बस ग सुनेत्रा.
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
3: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
6: आता सांगतो, नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता म्हणजे तलेजू भवानी.
8: तलेजू का? तुळजा भवानी.
6: बरोबर, ती तुळजा भवानीच आहे. नेपाळमध्ये तिला तलेजू भवानी म्हणतात.
5: म्हणजे ही आपलीच देवी, आपल्याकडची तुळजा भवानी. पण ती तिकडे कशी गेली? तिकडच्या राजांची कुलदेवी कशी झाली?
7: तिकडचे राजे तिकडे गेले तेव्हा ती गेली त्यांच्या बरोबर.
8: पण तिकडच्या राजांनी स्वीकारली कशी ती देवी?
6: इतिहास फार आश्चर्यकारक वाटतो कधी कधी. अरे हरिसिंह देव नावाच्या कर्नाटक राजानं एकेकाळी म्हणजे 14व्या शतकात पार नेपाळच्या सीमेपर्यंत धडक मारून सिम्मरोंगड नावाचं एक छोटं राज्य जिंकून घेतलं. तो तिथे असतानाच कियासुद्दीन तुघलकानं त्या राज्यावर स्वारी केली तेव्हा हरिसिंह देव तात्पुरती माघार घेऊन आपल्या निवडक सैन्यासकट नेपाळमध्ये घुसला. काही जण म्हणतात की नेपाळच्या मल्ल राजानं त्याचं स्वागत करून त्याला राज्यात खूप अधिकार दिले. काही जण म्हणतात मल्ल राजा घाबरला आणि त्यानं आपली राजगादी हरिसिंह देवाच्या हवाली केली. काही असो, हरिसिंह काही काळ नेपाळचा सत्ताधारी बनला आणि योग्य वेळ साधून पुन्हा त्यानं परत येऊन तुघलकाच्या सैन्याकडून आपलं राज्य परत मिळवलं.
7: मात्र त्याचे पुष्कळ लोक मागं राहिले. मल्ल राजाच्या घराण्यात त्याच्या घराण्यातल्या मुलीनं लग्न केलं आणि त्याची कुलदेवता तुळजाभवानीही त्यानं नेपाळात नेली होती ती तशीच तिथं कायमची राहिली. हरिसिंहासाठी त्याची कुलदेवता म्हणून ती तिथं नेली गेली होती पण मग तिथल्या राजांचीच ती देवी बनून गेली.
6: आपण दर्शन घेऊ शकलो तिचं. वा वा वा, केवढं भाग्य.

0: म्हणजे काय, तिचं दर्शन फक्त राजेच घेऊ शकतात की काय?
1: होय ग बाई, फक्त इंद्रजत्रेच्या वेळी कुमारी देवीचा उत्सव असतो ना, तेव्हाच एक दिवसापुरतं खुलं असतं देवीचं मंदिर, बाकी वर्षातले सगळे दिवस बंद.
2: पण काय म्हणा, मन तृप्त झालं ती मूर्ती बघून.
3: कमाल आहे, मूर्ती आहे म्हणता देवीची आणि 4 वर्षांची जिवंत देवी पाहिली म्हणता, काय प्रकार काय आहे नक्की तिथे?
2: तिथे तलेजू देवी मूर्ती रूपात तर आहेच, पण तिची प्रतिनिधी म्हणून एक हाडा मांसाची जिवंत देवी आहे.
0: म्हणजे जिची पूजा होते अशी देवी?
1: हो तर, पूजा होते, मिरवणूक निघते, लोक तिच्या पायावर डोकं ठेवून तिचं दर्शन घेतात.
3: कमाल आहे, पण ही प्रथा अगदी अलीकडची असेल, ती देवी 4 वर्षांची आहे म्हणलात ना?
2: छे, अगदी फार जुनी प्रथा आहे, जयप्रकाश मल्ल नावाच्या 200 वर्षापूर्वींच्या राजाच्या काळापासूनची.
0: पण मग देवी 4 वर्षांचीच कशी?
1: सगळा इतिहास फार नवलाचा आहे बाई. अरे, तो जयप्रकाश मल्ल म्हणून जो कोण राजा होता ना, तोही अर्थात तलेजूचा भक्तच. तेव्हा कुमारी देवी नव्हती, पण एक दिवस राजवाड्याच्या आसपास एक किशोर वयाची मुलगी त्यांना फिरताना दिसली. तिकडचे नेवारी क्षत्रिय लोक आहेत ना, त्यांच्यापैकीच होती ती. ती सांगायला लागली की तलेजी देवी तिच्यामधून प्रकट झाली आहे.
0: म्हणजे आपण देवी अंगात येणं, संचार होणं वगैरे म्हणतो तशी?
1: बरोबर, अगदी तसंच ती म्हणत होती. राजाच्या कानावर गेलं तेव्हा त्याला ती लबाडी वाटली आणि त्यानं त्या मुलीला सरळ राज्याबाहेर हाकलून लावलं. पण त्याच रात्री राजाची एक राणी म्हणायला लागली की तिच्याही अंगात देवी आली आहे. राजा गोंधळला, हा काय प्रकार आहे?
3: नॅचरली, खरंच काय प्रकार होता?
1: कोण जाणे, पण राजानं सैनिक पाठवून त्या मुलीला शोधून आणलं आणि म्हटलं की आजपासून ही सजीव तुळजा भवानी आहे. आणि त्या क्षणी म्हणे राणी पूर्वीसारखी झाली, म्हणजे बरी झाली, आणि ती मुलगी देवी म्हणून राजवाड्यात राहायला आली. राजानं मग तिच्यासाठी स्वतंत्र घरच बांधलं.
3: कमाले, विश्वासच बसत नाही.
4: अहो चला चला, स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
6: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
7: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
5: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
8: मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
9: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे।
4: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रुती हो आता वळूया कोल्हापूर दर्पणकडे। श्रुतेहो कोल्हापूर येथे आज सकाळी 9:30 राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनचा नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे।

विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शाहू जन्मस्थळ दसरा चौक, शाहू स्मारक तसंच विविध सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय संस्थांतर्फे अभिवादन, समता दिंडी, व्याख्यानं, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि पुरस्कार वितरण सोहळे होणार आहेत. शाहू जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असून शाहू स्मारक पुतळे आणि जन्मस्थळ परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या विचारांचा जागर दिवसभर विविध कार्यक्रमातून होणार आहे.

श्रुतिहो लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर शहर आणि जिल्हाभर

श्रुती हो, आता हरवलेल्या व्यक्ती संबंधी निवेदन. सौ सुवर्णा बाबू राजगोळकर, वय 43, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 2 इंच, रंगाने गोऱ्या, डोळे काळे, अंगात चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र, हातात कासेच्या बांगड्या, सांबड्याच्या चपला, मराठी हिंदी भाषा बोलता येते. तसंच निखिल बाबू राजगोळकर, वय 19, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 5 इंच, रंगाने सावळा, डोळे काळे, डोक्यावर दाट केस, अंगात गुलाबी रंगाचा हाफ टी शर्ट, हाफ पॅन्ट ब्राऊन रंगाची, साधं चप्पल, मराठी इंग्रजी भाषा बोलता येते. आणि निकिता बाबू राजगोळकर, वय 17, अंगाने मध्यम, उंची 4 फूट 8 इंच, रंगाने गोरी, डोळे काळे, डोक्यावर दाट केस, अंगात जांभळ्या रंगाचा टॉप, जीन्स हिरव्या कलरची, पांढरा बूट, छोटी हँडबॅग हातात आहे, मराठी आणि इंग्रजी भाषा बोलता येते. तर या तीनही व्यक्ती राजगोळकर या घराण्यातल्या, तीनही व्यक्ती राहणार नावगे बेळगावच्या आहेत. आपल्यापैकी कुणाला या व्यक्ती दिसल्यास आपण कृपया लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरशी संपर्क साधावा. श्रोते हो, आज सकाळी 8:40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, आज चिंतन हा चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत सकाळी 9 वाजता. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, 8:30 वाजतायत. यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
1: हे पुणे केंद्र आहे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत। ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा। येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा। युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले। व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी। आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय।

आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अॅमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार

0: सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
4: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य

निर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: वागत आहे रे, चहा लई भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लईच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या तायडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लईच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.
2: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण तिथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणारं होतं.
3: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
4: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
5: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
4: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
3: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
4: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
6: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठिणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
1: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
0: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

0: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला।
1: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही। बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात।

0: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
1: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
2: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात

0: आणि निघून जातात.
1: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे कडक.
2: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जाग केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं। नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला।

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब, बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मॅग, कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात। कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया। चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोते हो, आताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। पात्र परिचय, शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले। निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।
2: श्रुते हो, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: ही यादी, ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या।
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
3: काय
4: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
9: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग। आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे। खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच। बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित बीए योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम। इथं आहे एनईपी 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 98226555509। पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर। बीए योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग।
2: आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। सकाळचे 9 वाजले आहेत।

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही आणि कोप करत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो की वंशाचा असो। स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानेच माणूस स्वतःवर कृपा करत असतो। माणसानं जर चांगली कर्म केली तर तो स्वतःवर कृपा करतो आणि वाईट कर्म केली तर तो स्वतःवर कोप करतो। हे जे चालतं ते निसर्गाच्या नियमाने चालतं, कारण निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत। निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये डिटरमिनिंग फॅक्टर्स ज्याला म्हणतो तसे आहेत, आणि हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की मग जीवन जगणं ही कला आहे हे मी का म्हणतो हे तुमच्या ध्यानामध्ये येईल। निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमांप्रमाणेच तुम्ही वागलं पाहिजे। का? तर त्याचं कारणही तुम्हाला सांगतो। आता बघा, क्रिकेट हा जो खेळ आहे हा खेळ खेळताना क्रिकेटचे नियम आहेत। आता हे जे क्रिकेटचे नियम आहेत हे क्रिकेटचे नियम कुणाला लागू आहेत? हे नियम ते जे क्रिकेट खेळणारे लोक आहेत त्यांना ते लागू आहेत, इतरांना नाही। आणि हे क्रिकेटचे नियम त्यांनी पाळलेच पाहिजेत। या नियमात त्यांनी खेळलं पाहिजे आणि या नियमामध्ये राहून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे, नाहीतर त्यांनी आपलं भोर्तृत्व दाखवलं पाहिजे। सेंचुरी मारायची का झिरोवर आउट व्हायचं हे कर्तृत्व आणि भोर्तृत्व जे आहे हे त्यानं दाखवायचं आहे। पण तो जेव्हा खेळायला येईल तेव्हा त्याला 6 बॉल टाकले जातील। तो जर म्हणेल नाही नाही माझ्यासाठी आता 8 बॉल टाक, तर त्याला 8 बॉल टाकता येणार नाहीत। तिथं 6 बॉल म्हणजे 6 बॉल। लेग बिफोर द विकेट आली की अंपायरचं बोट वर, जर अंपायरनं चिकी खाल्ली नसेल तर। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमातच त्यानं खेळलं पाहिजे, आणि त्याला जर आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर त्यानं ते नियमातच दाखवलं पाहिजे। आता बाउंड्री मारायची म्हणजे त्या सर्कलच्या पलीकडे बॉल गेला पाहिजे, त्याला बाउंड्री म्हणतात। तो जर म्हणेल नाही नाही अलीकडे असला तरी बाउंड्रीच, मी पंतप्रधानांचा मुलगा आहे, मला हे नियम लागू नाहीत, असं जर तो म्हणेल ना तर त्याला ते चालणार नाही। कारण तू पंतप्रधानांचा मुलगा असलास काय किंवा एखाद्या झाडूवाल्याचा मुलगा असलास काय, सर्वांना नियम लागू हे लक्षात ठेवायचं। कर्तृत्व आणि भोर्तृत्व जे काय आहे ते तुम्हाला त्या नियमामध्ये आहे।

नियमामध्ये, पण नियम हे बंधनकारक आहेत, तसं आपलं हे जीवन आहे. आपलं जीवन हे असं आहे की चैतन्य शक्ती जिथं प्रवेश करेल त्याप्रमाणे निसर्गाचे नियम त्या ठिकाणी लागू होतील आणि त्या निसर्गाच्या नियमामध्ये त्या चैतन्य शक्तीचं प्रगतीकरण होईल. आणि म्हणून तुम्ही जे काही करता ते सर्व या नियमात चाललं पाहिजे. तुमच्या त्या करण्यातून त्या परमेश्वराची प्रतारणा होता कामा नये, तर परमेश्वराची उपासना झाली पाहिजे. आता चैतन्य शक्तीनं झाडामध्ये प्रवेश केला म्हणजे ती झाडामध्ये गेली तर त्याला वेगळे नियम असतील, माणसामध्ये आली तर त्याला वेगळे नियम असतील, कुत्र्यामध्ये गेली तर त्याला वेगळे नियम, वाघात गेली तर नियम वेगळे. कारण प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि म्हणून त्या त्या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते तेव्हा ते नियम लागू होतात. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की निसर्गाचे नियम किती महत्वाचे आहेत ते तुमच्या लक्षामध्ये येईल. आता बॅडमिंटन खेळताना त्यांचे नियम आहेत, तसे टेनिस खेळताना त्यांचे नियम आहेत, हुतुतू खेळताना नियम वेगळे आहेत, तसं जीवन जगण्यामध्ये सुद्धा नियम आहेत. त्या नियमांप्रमाणेच आपण जगलं पाहिजे. एखादी संस्था घ्या, ती जर चांगली चालायला पाहिजे असेल तर तिला नियम पाहिजे. स्टेट म्हणजे राज्य, ते जर उत्तम चालायला पाहिजे असेल तर नियम हवेत. नाहीतर चीफ मिनिस्टरचा मुलगा आहे त्याला नियम वेगळे, त्याच्यासाठी स्पेशल केस, आणि सर्वसामान्य माणसाचा मुलगा आहे त्याला मात्र नियम लागू. असं पुष्कळ वेळा होऊ शकतं, नव्हे असं होतं पण. पण निसर्गाच्या राज्यात असं होत नाही, हे माणसाच्या राज्यामध्ये होतं. तेव्हा नियम सर्वांना लागू होतात याचं कारण असं की नियमामुळे पद्धतशीर व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी नियम लागतात आणि म्हणून निसर्गाचे नियम निर्माण झालेले आहेत. निसर्गाचे नियम हे नैसर्गिक पद्धतीनंच निर्माण झालेले आहेत, ते अनंत आहेत. परमेश्वर कसा आहे तोही अनंत आहे, त्याचं ज्ञान किती आहे अनंत आहे, त्याचा आनंद तोही अनंत आहे, त्याचं सगळंच अनंत आहे. परमेश्वराचं रूप आणि स्वरूप सगळंच अनंत आहे, तसं त्याचे नियम हे सुद्धा अनंत आहेत. जीवनविद्या सांगते की निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं महत्वाचं आहे. निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही सुखी व्हाल. क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आपण जर बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या जीवनामध्ये हाच अनुभव येतो की आपलं जीवन म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे देणं आणि घेणं, देणं आणि घेणं, देणं आणि घेणं म्हणजे जीवन. दररोजचं तुम्ही तुमचं जीवन बघा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता? देणं घेणं, देणं घेणं हे चाललेलं आहे. बघा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बायको नवऱ्याला चहा देते, नवरा तो चहा घेतो, नवरा पैसे देतो, बायको पैसे घेते. तुम्ही भाजी घ्यायला बाजारात गेलात तर तुम्ही त्या भाजी विक्रेत्याला पैसे देता, तो भाजी विक्रेता तुम्हाला भाजी देतो. अशा तऱ्हेनं देणं आणि घेणं यालाच जीवन म्हणतात. व्हॉट्स लाईफ आफ्टर ऑल? लाईफ म्हणजे एवढंच आहे आणि ते म्हणजे देणं आणि घेणं, किंवा क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे लाईफ. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की क्रिया ही महत्वाची आहे की त्याची प्रतिक्रिया ही तशीच होणार. क्रिया ही महत्वाची आहे कारण प्रतिक्रिया तशीच होणार. देणं आणि घेणं याच्यामध्ये देणं महत्वाचं आहे, देणं महत्वाचं, कारण तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार. जीवन जगणं ही कला आहे असं जे मी सांगतो त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे द्याल ते रिबाउंड होऊन, बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार. आणि म्हणून देणं महत्वाचं आहे, घेणं ठरलेलं आहे. क्रिया महत्वाची आहे, प्रतिक्रिया ठरलेली आहे. ऍक्शन महत्वाची आहे, रिॲक्शन ठरलेली आहे. हे एकदा तुम्हाला कळलं की ऍक्शन अँड रिॲक्शन, देणं आणि घेणं हेच जीवन आहे, हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. आणि म्हणून देताना आपण काय द्यायचं, चांगलं द्यायचं का

0: वाईट द्यायचं हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:15 वाजता आहे.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्यासोबत सीमा मकोटे. आपणा सर्वांचं स्वागत.

0: श्रोते हो, नूर जहां यांनी गायलेलं तन्वीर नाकवी यांचं हे गीत अनमोल घडी या चित्रपटासाठी होतं. संगीत दिलं होतं नौशाद यांनी.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, अवश्य ऐका. उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 9:20 होत आहेत. यानंतरचं गीत आहे हमसाया फिल्म मधलं, जे गायले आशा भोसले यांनी. हसरत जयपुरी यांचे बोल आणि ओपी नय्यर यांची संगीत धुन.

आशा भोसले आणि महम्मद रफी यांचा स्वर, मखदूम मोहिंदीन यांचे हे बोल आणि इक्बाल कुरैशी यांचं संगीत, चित्रपट चा चा चा।

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, आताचा आपण कार्यक्रम ऐकलात गीत बहार. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उमंग.

चित कार्यक्रम उमंग हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुतीहो सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. रसिकहो नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आजही जन्मदिन. तर बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं सुरेल असं स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगुळकर यांनी त्यांचं यथार्थ असं वर्णन केलंय. अशा जन्मती तेज घेऊन तारा जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे असा बालगंधर्व आता न होणे रतीसे जया रूप लावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधे सारका साद स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे.

रतिसे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधे सारका साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे। अनुपम असं सौंदर्य आणि स्वर्गीय गाणं यामुळं असा बालगंधर्व आता न होणे हे शब्द सार्थच ठरतायत। तर नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज जन्मदिन आहे। त्यांनी गायलेली दोन नाट्यगीतं आता ऐकूया। नाटक आहे संशय कल्लोळ, पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची आणि नाटक संशय कल्लोळ हे मी आत्ता आपल्याला सांगितलेलंच आहे। गायक बालगंधर्व।

श्रुती हो मिश्र संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता हे आहे नाट्यपद आशा निराशा या नाटकातलं, गायक बालगंधर्व.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: श्रोते हो, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या निमित्तानं आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी, हे प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आज गोमंतकीय कवी शंकर रामाणी यांचा जन्मदिन आहे, तर त्यांचं एक भावगीत ऐकूया. स्वर आणि संगीत आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, शंकर रामाणी, कवी शंकर रामाणी यांची ही गीतरचना पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी संगीतबद्ध केली होती आणि त्यांनीच ती गायली होती. मिश्र संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 11:40 लक्षात घ्या, आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MDG काळ थंडर चिललकार. नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी 11:40. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
2: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
1: नवा कोरा CBC स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
0: आपण ट्यून केले 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या FM आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे मिश्र संगीताचा. श्रोते हो, पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा आज आहे जन्मदिन. तर त्यांचं हे गीत ऐकूया आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं अजून एक गीत या गीतानंतर.

चंद्रशेखर गाडगिळी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण देऊन केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. श्रुते हो आता ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे शरद गवंडे यांचं. संगीतकार चंद्रशेखर गाडगिळी.

0: यांची ही काव्यरचना ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. हा होता मिश्र संगीताचा कार्यक्रम, प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा.
2: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
1: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
0: श्रुते हो, ठीक 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम इंद्रधनु. आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MD चिकाळ थंडरची ललकार. नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी 11:40. श्रोते हो, दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखन वैजयंती नांदगावकर, याशिवाय राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापिका डॉ गीतांजली बोराडे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आज सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार यामध्ये गीत संवाद, कमी पावसाच्या वातावरणात भात पिकांचं नियोजन. तर हे होते आजचे काही ठळक कार्यक्रम. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10:30 आहेत.

0: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो, आज आहे 26 जून. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. आपलं संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि समाज उद्धारासाठी त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांना लोकराजा असं संबोधलं जातं. दूरदृष्टी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक उल्लेखनीय गुण म्हणावा लागेल. त्याच विचारानं त्या काळात त्यांनी केलेल्या सोयी सुविधा, प्रबोधनात्मक विचार याचा लाभ आपण आजही घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या याच विचारातून केलेल्या कार्याविषयीचं प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी. ऐकूया.
1: छत्रपती शाहू महाराजांचा दृष्टिकोन किती पुरोगामी होता आणि ते किती द्रष्टे विचारवंत होते हे त्यांनी सामाजिक, आर्थिक, शेती, सहकार आणि उद्योग अशा क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे दिसून येतं. भारतात नवसमाज निर्मितीसाठी एक समाज क्रांतिकारक राजा म्हणून जी महान कामगिरी केली ती ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे. लोकांचा राजा ही त्यांना जनतेनं दिलेली उपाधी त्यांनी सार्थ करून दाखविली. समाजातल्या तळातील माणसाला सामाजिक न्याय मिळावा, विकासाची प्रगतीची संधी त्याला प्राप्त व्हावी आणि देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचंही योगदान असावं म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हयातीत अनेक उपक्रम सुरू केलं. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचं राज्यारोहण झालं. त्यांचं पहिलं कर्तव्य आपल्या संस्थानातील प्रजाजनांसाठी कल्याणकारी राज्यकारभार करून त्यांचं दारिद्र्य दूर करणं हे होतं. स्वाभाविकच प्रजेच्या सुखाची आणि कल्याणाची

दी हे ध्येय त्यांनी आपल्या पहिल्याच जाहीरनाम्यात स्पष्ट केलं. आपणाला मिळालेला राज्याधिकार हा राजवैभव आणि राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून तो आपल्या रंजल्या गांजल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब आणि अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी आहे असं महाराजांचं मत होतं. छत्रपती शाहूंनी 13 एप्रिल 1894 रोजी हुजूर ऑफिस नावाचं नवीन सचिवालय सुरू केलं आणि त्यांचं हुजूर ऑफिस चिटणीस म्हणून रघुनाथराव सबनीस यांची नेमणूक केली. त्याचप्रमाणे प्रजाहिताच्या दृष्टीनं शेती, उद्योगधंदे, व्यापार, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रात अनेक दूरगामी आणि मूलभूत स्वरूपाच्या सूचना तातडीनं करण्यात आल्या. वेट बिगारीची पद्धत बंद करण्यात आली. बाजारपेठांमधील फसवेगिरी पद्धतीला आळा घालण्यात आला. इनामदार आणि जमीनदार यांना नाममात्र व्याजानं कर्जाऊ रकमा देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यात आला. गरीब शेतकऱ्यांना आपली गुरं चरण्यासाठी सरकारी वनांमध्ये सवलती देण्यात आल्या आणि त्यांच्या आजारी जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. बहुजन समाज उद्धारासाठी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी नोकरीमध्ये 50% जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला. सरकारी आणि निम सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुजनांना स्थान मिळावं म्हणून व्यक्तिशः लक्ष घालून विरोध मोडून काढून त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर गंगाराम कांबळेसारख्या सामान्य माणसाला सत्यसुधारक हॉटेल काढून त्या ठिकाणी स्वतः शाहू महाराज चहा पीत असत. त्यामुळे त्यांच्यासोबत इतर समाजाचे त्यांचे सहकारी सुद्धा चहा पिण्यास येत असत. म्हणजे शाहू महाराजांनी कृतीतून जातीभेद मोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर म्हणजे विद्यार्थी वसतिगृहांची माता असं म्हणण्यात शाहू महाराजांना आनंद आणि सहार्थ अभिमान वाटत असे. या दृष्टीने त्यांचं नाशिक येथील भाषण मोठं उद्बोधक आहे. 15 एप्रिल 1920 रोजी उदाजी मराठा वसतिगृहाची कोनशिला बसविताना त्यांनी सांगितलं की ब्रिटिश पार्लमेंटला मदर ऑफ पार्लमेंट्स असं मोठ्या अभिमानानं इंग्रज आणि इतर लोक म्हणतात. त्याप्रमाणे कोल्हापुरास मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस विद्यार्थी वसतिगृहांची माता असं सार्थ नाव मिळालं आहे. कित्येक विद्यार्थ्याची शहरात राहण्याची सोय नसते. कित्येकांची गरिबी आणि जात आडवी येते. हे पाहून शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातवार वसतिगृह काढले. तरी त्यांच्यात वेगळेपणाची भावना राहू नये म्हणून ही वसतिगृह शक्यतो शेजारी शेजारी ठेवण्याची शाहू महाराजांची योजना होती. कोल्हापुरात व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क हॉस्टेल अशी एकूण 20 बोर्डिंग काढली होती. शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीची फलनिष्पत्ती काय या प्रश्नाचं उत्तर पाहिलं असता असं दिसून येते की या चळवळीनं आधुनिक महाराष्ट्राच्या शेकडो कर्तबगार व्यक्ती उदयास आणल्या. कृषीतज्ज्ञ डॉक्टर पी सी पाटील, पंजाबचे गव्हर्नर डी सी पावटे, शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक, कर्मवीर बाहुराव पाटील, दत्तोबा पवार, बाळासाहेब देसाई अशा अनेक व्यक्तींनी निरनिराळ्या क्षेत्रात कामगिरी केलेली दिसते. आज जे पश्चिम महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचं चित्र उभं राहिलं आहे त्याचा पाया शाहू महाराजांच्या वसतिगृहांनी घातला आहे. शिक्षण हीच त्यांनी सर्व सामाजिक सुधारणांची आणि प्रगतीची जननी मानली आणि समाजातील मागासलेल्या वर्गाची बौद्धिक कामगिरी नष्ट होण्यास त्यास किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सुधारणेचा त्यांनी पुरस्कार केला. नाशिकच्या एका भाषणात त्यांनी म्हटलं होतं, खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर आणि ज्ञानावर हे जे जड आणि जुलमी जू लादलं गेलं आहे ते झुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची
फार जरुरी आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात शाहू महाराजांनी 24 जुलै 1917 रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात ते म्हणतात, करवीर इलाक्यात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचं आहे. सध्या असलेल्या सर्व प्राथमिक शाळातील फी सदर दिवसांपासून माफ करण्यात येत आहे. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची नियमावली तयार करण्यासाठी करमरकर, मराठे आणि पंडितराव अशा 3 शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमली. एज्युकेशन इन्स्पेक्टर डोंगरे यांच्याकडे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपवली. तसंच या सक्तीच्या शिक्षण योजनेवर 1 लाख रुपये खर्च करण्याचे जाहीर केलं. त्यापैकी 80,000 रुपये दरबार खजिन्यातून तर 20,000 रुपये देवस्थान फंडातून खर्च होणार होते. या रकमेतून खर्च होऊन शिल्लक उरणारी रक्कम ट्रेनिंग कॉलेज शाळांच्या इमारती, शिक्षण उपयोगी साहित्य यासाठी कारणी लागणार होती. आणि 21 सप्टेंबर 1917 रोजी शिक्षण तज्ज्ञांच्या समितीनं तयार केलेल्या नियमावलीवर आधारित असा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा खास जाहीरनामा काढून प्रसिद्ध करण्यात आला. त्याच्या उद्देशात करवीर इलाक्यातील आमच्या सर्व प्रजाजनांना लिहिता वाचता येऊन आपली स्थिती ओळखून सर्व क्षेत्रात प्रगती करावी असं कायद्यात म्हटलं होतं. या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुलं शाळेत पाठविण्याची सक्ती पालकांना करण्यात आली. तशी त्यांनी पाठवली नाही तर त्यांना प्रत्येकी 1 रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद करण्यात आली. वर्षभरात संस्थानातील खेड्यापाड्यात अशा 96 शाळा सुरू केल्या. अशा पहिल्या नव्या सक्तीच्या शाळेचा उद्घाटन सोहळा 8 मार्च 1918 रोजी चिखली या गावी शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला. 1917-18 सालात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना कार्यान्वित झाली. त्यावेळी या योजनेखाली 27 शाळा आणि 1296 मुलं होती. 5 वर्षाच्या कालावधीत 1921-22 सालापर्यंत त्यात वाढ होऊन शाळांची संख्या 400 पेक्षा जास्त, मुलांची संख्या जवळजवळ 22,000 अशी झाली. 1922 सालापर्यंत या योजनेवर होणारा खर्च 3 लाखांपर्यंत गेला होता. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या प्रयत्नांचीही दखल इथं घेणं क्रमप्राप्त आहे. मिस लिटल या शिक्षण अधिकारी असणाऱ्या इंग्रजबाई मायदेशी गेल्यावर त्यांच्या जागेवर शाहू महाराजांनी कोल्हापुरातील फिमेल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिका असणाऱ्या रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली होती. रखमाबाईंनी स्त्री शिक्षणाच्या कामाला गती दिली. महाराजांच्या कारकिर्दीच्या पहिल्या 4-5 वर्षात भुदरगड सारख्या भागात मुलींच्या शाळा स्थापन झाल्या होत्या. मुलींच्या शिक्षणात शिक्षकांनी अधिक रस घ्यावा म्हणून मुलांच्या शाळेत पास होणाऱ्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना खास इनाम म्हणून बक्षिसं दिली जात होती. स्त्री व्यक्तिमत्वाच्या विकासासंबंधीच्या शाहू महाराजांच्या कल्पना सर्वार्थानं प्रकट झाल्या. त्या त्यांच्या विधवा सुनेला इंदुमती देवीना शिक्षण देण्याचा प्रसंग उद्भवला तेव्हा राजपरिवाराचा विरोध धुडकावून लावून त्यांनी इंदुमती देवींना शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सोनतळी कॅम्पवर तो अंमलात आणला. सक्तीचं प्राथमिक शिक्षण यशस्वी झाल्यानंतर शाहू महाराजांनी संस्थानातील बहुजन समाजातील लोकांना 11 मार्च 1920 रोजी न्याय खात्याच्या विभागाकडून एक हुकूम काढून करवीर इलाक्यातील सगळ्या कोर्टात वकिलीच्या सनदा देऊन त्यांना सनदी वकील बनविलं. त्यामध्ये रामचंद्र शिवराम कांबळे, रामचंद्र सखाराम कांबळे, दत्तोबा पवार, तुकाराम आप्पाजी गणेशाचार्य, कृष्णराव भाऊसाहेब शिंदे, विश्वनाथ नारायण कुंभार असे अनेक सनदी वकील करवीर संस्थानात काम करीत होते. याच काळात कोल्हापूर संस्थान

मातील कागल जागरीतल्या मानगाव या गावी 20 आणि 21 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचं पहिलं अधिवेशन भरविण्यात आलं होतं. या परिषदेचं नियोजन निंगाप्पा ऐदाळे, डॉ रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम गणाचारी यांनी केलं होतं. परिषदेचे स्वागत अध्यक्ष कळंबीचे इनामदार होते, तर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि मानगावचे आप्पासाहेब दादगोंडा पाटील संयोजक होते. मानगाव परिषदेतील शाहू महाराजांचं भाषण दलित बांधवांचं मनोधैर्य उंचावणारं होतं. डॉक्टर आंबेडकरांचा गौरव करताना महाराज म्हणाले, आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आहे, त्यांच्या भाषणाचा लाभ मिळावा म्हणून मी शिकारीतून सरळ इथं आलो आहे. मिस्टर आंबेडकर हे मुकनायक पत्र काढतात आणि सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना पंडित ही पदवी द्यायला काय हरकत आहे, विद्वानात ते एक भूषणच आहेत. तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचं अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकंच नव्हे तर अशी एक वेळ येईल ते सगळ्या हिंदुस्तानचे पुढारी होतील. आंतरजातीय विवाह या सुधारणेची सुरुवात शाहू महाराजांनी स्वतःच्या घरापासून केली. ती म्हणजे महाराजांच्या कागलकर घाटगे या जनक घराण्यातील त्यांचे काका कागलचे संस्थान अधिपती काकासाहेब महाराज यांच्या कन्या म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची चुलत बहीण राजकन्या चंद्रप्रभाबाई ही तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांना देण्याचं निश्चित केलं. हा विवाह ठरविताना त्यांना आपल्या काकांच्या आणि कुटुंबियांच्या मतात किती परिवर्तन करावं लागलं याची कल्पना आज आपण करू शकणार नाही. हे क्रांतिकारी पाऊल छत्रपती शाहू महाराजांनी उचललं आणि आंतरजातीय विवाहाचा आदर्श समाजासमोर ठेवला. राधानगरी धरणाचा इतिहास म्हणजे शाहू महाराजांनी या प्रकल्पामुळे घेतलेलं कठोर परिश्रम, दाखवलेली जिद्द आणि तळमळ, प्रसंगी उद्भवलेले अशा निराशेचे प्रसंग यांचा इतिहास आहे. 1909 साली धरणाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं. 1918 सालापर्यंत 14 लाख रुपयांची रक्कम खर्ची पडून धरणाचं 40 फुटापर्यंत बांधकाम पूर्ण झालं. पुढे निधीच्या कमतरतेमुळे बांधकाम काही काळ थांबलं, तरी धरणात साठणाऱ्या पाण्याच्या साठ्यातून दरवर्षी 600 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ लागलं. महाराजांचं हरित क्रांतीचं स्वप्न साकार झालं. युरोपात शेती शास्त्रीय पद्धतीनं करून अन्नधान्याचं उत्पादन आपल्यापेक्षा अनेक पटीनं अधिक घेतलं जात होतं हे छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलं होतं. तेव्हा आपल्या शेतकऱ्यातही शेतकीतील आधुनिक ज्ञानाचा प्रसार व्हायला पाहिजे या हेतूनं शाहू महाराजांनी अनेक उपक्रम हाती घेतले. संस्थानात सुधारित शेती पद्धतीचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर ही संस्था स्थापन केली. शेतकऱ्यांना सुधारित अवजारे, बी बियाणं, रासायनिक खतं आणि आधुनिक मशागतीच्या पद्धती याचं ज्ञान आणि प्रशिक्षण देण्यासाठी खास शेती अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. शेतकरी वर्गाला आधुनिक शेतीची गोडी लागावी म्हणून शेतकी प्रदर्शनं भरविली जाऊ लागली. त्याचबरोबर उत्तम पैदाशीच्या जनावरांचंही प्रदर्शन भरवलं जात असे. प्रयोगशीलता हा आधुनिकतेचा एक महत्वाचा पैलू असतो. शेतीच्या क्षेत्रात छत्रपती शाहू महाराजांनी दाखविलेली प्रयोगशीलता खरोखरच वाखाणण्यासारखी होती. संस्थानात ऊस, भात, ज्वारी, भुईमुंग, कडधान्य ही नेहमीची पारंपरिक पिकं काढली जात होती, पण याशिवाय चहा, कॉफी, रबर, वेलदोडे

को यासारखी इथं कधीच न घेतलेली उत्पादन घेता आली तर संस्थानाच्या शेतीचा कायापालट होऊन जाईल असं महाराजांना वाटत होतं। चहा कॉफी रबर यांचे मळे तयार केले, यापैकी चहाच्या मळ्यांचा प्रयोग अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला। उत्कृष्ट दर्जाचा चहा कोल्हापूर संस्थानात उत्पादित होऊ लागला। लवकरच व्यापारी तत्वावर चहाचं उत्पादन होऊ लागलं। पन्हाळा चहा नंबर 4 या नावानं तो संस्थानाबाहेर विशेषतः भारतातील राजे रजवाडे यांना पाठवला जाऊ लागला। शाहू महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कोल्हापूर संस्थानची व्यापारी स्थिती फार समाधानकारक नव्हती। संस्थानात प्रमुख बाजारपेठ अशी नव्हतीच। संस्थानमध्ये उत्पादित होणारा उत्कृष्ट प्रतीचा गुळ सह्याद्रीच्या पलीकडे घाट उतरून कोकणात राजापूरच्या बाजारपेठेत जात असे आणि तिथून तो मुंबईला पाठवला जात असे। हा गुळ राजापुरी गुळ म्हणून प्रसिद्ध होता, म्हणजे गुळ कोल्हापूरचा पण नाव मात्र राजापूरचं। महाराजांनी ही परिस्थिती बदलायचं ठरवलं। राज्यारोहणानंतरच्या दुसऱ्या वर्षी रेल्वे स्टेशन जवळच्या जमिनीवर शाहूपुरी ही नवी बाजारपेठ वसवण्याचं कार्य हाती घेण्यात आलं। कोल्हापूर कागल निपाणी येथील व्यापारी वर्गास खास सवलती देऊन त्यांना वकारी घालण्यास प्रोत्साहन देण्यात आलं। संस्थानातील शेतीमालास संस्थानातच बाजारपेठ मिळाली। लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली। महाराजांनी आपल्या एका पत्रात या बाजारपेठेतून दरवर्षी 50 लाखांचा गुळ आणि 20 लाखांचा भुईमुंग निर्यात झाल्याची माहिती दिली आहे। आणखी एक नवी बाजारपेठ 1917 साली स्थापन करण्यात आली। आपले जनक वडील जयसिंगराव घाटगे यांच्या स्मरणार्थ महाराजांनी या नव्या बाजारपेठेचं जयसिंगपूर असं नाव ठेवलं। त्याचबरोबर कोल्हापूर संस्थानातील रायबाग या ठिकाणी विणकरांचं विवर्स असोसिएशन स्थापन करून त्या ठिकाणी धोत्र, लुगडी, चोळखण अशा कापड उद्योगास चालना दिली। 1904 साली शाहू महाराजांनी जपानमध्ये प्रशिक्षित झालेल्या DS शाळीग्राम नावाच्या रसायन तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक आपल्या संस्थानात इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणून केली होती। जंगल संपत्तीवर आधारित काही नवे उद्योग संस्थानात सुरू करण्याचा महाराजांचा मानस होता। त्या दृष्टीनं शाळीग्रामनी सुगंधी औषधी तेल उद्योग आणि कास्टार्क तेल उद्योग या क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर काही औषधी तेलांचं आणि कास्टार्क यशस्वी उत्पादन सुरू केलं होतं। मुंबईत भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात कोल्हापूर संस्थानात उत्पादित झालेल्या अशा प्रकारच्या औषधी तेलांचे नमुने पाठविण्यात आले। विशेष म्हणजे या प्रदर्शनात ही कोल्हापुरी तेल तज्ञांच्या गौरवास पात्र ठरून कोल्हापूर संस्थानाला चांदीचं पदक बहाल करण्यात आलं। उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला गेला। कापड गिरणीचा शाहू महाराजांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या आश्रयाखाली 1906 साली दी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल्स या गिरणीची स्थापना झाली। यासाठी महाराजांनी 50,000 रुपयांचं भांडवल उपलब्ध करून दिलं। या उद्योगामुळे कोल्हापुरातील शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला। 27 सप्टेंबर 1906 रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या गिरणीचं उद्घाटन महाराजांच्या हस्ते झालं। शिवाय संस्थानात शिरोळ, इचलकरंजी, गडिंग्लज अशा ठिकाणी अनेक जिनिंग फॅक्टरी स्थापन झाल्या होत्या। त्याचबरोबर शाहू महाराजांनी आपल्या राज्यात 1912 साली सहकारी संस्था विषयक कायदा मंजूर केला होता। सहकारी संस्थांची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी सहकार निबंधकाची नेमणूक करण्यात आली। दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1913 साली कोल्हापुरात दी कोल्हापूर

0: अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही पहिली सहकारी संस्था भास्करराव जाधवांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. 1921 सालापर्यंत संस्थानातील सहकारी संस्थांची संख्या 37 पर्यंत पोहोचली. त्याचबरोबर कोल्हापूर शहर मिरज रेल्वे जंक्शनला जोडण्याचं काम 1888 साली सुरू झालं आणि हे काम 1891 साली पूर्ण झालं. त्यामुळे शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे उद्योगधंदे वाढीस लागले. शाहू महाराजांनी दिलेल्या उदार राजाश्रयानं कोल्हापुरात बुलंद मल्लांची एक पिढीच उदयाला आली. त्यामध्ये कृष्णा मर्दाने, शिवाप्पा बेरड, व्यंकाप्पा बुरुड, गणपत शिंदे, गणू भोसले, देवाप्पा धनगर या मल्लांचा उल्लेख करावा लागेल. 7व्या एडवर्ड बादशाच्या राज्यारोहण समारंभास हजर राहण्यासाठी 1902 साली छत्रपती शाहू महाराज गेले होते. त्यावेळी त्यांनी युरोपातील अन्य देशांनाही भेटी दिल्या. रोममधील प्राचीन वास्तू पाहत असता कुस्त्यांसाठी बांधलेला प्रचंड आखाडा त्यांनी पाहिला आणि त्यांच्या भव्यतेनं महाराज भारावून गेलं. अशाच प्रकारचा आखाडा आपल्या राजधानीत बांधायचा त्यांनी निश्चय केला. पुढे त्यांनी कोल्हापुरात 1907 साली कुस्तीच्या आखाड्याचं काम सुरू केलं आणि 1912 साली ते पूर्ण केलं. त्याच साली इमाम बख्श आणि गुलाम मोहद्दीन या भारतातील त्या काळच्या सर्वश्रेष्ठ मल्लांच्या लढतीनं या आखाड्याचं उद्घाटन झालं. शाहू खासबाग मैदान या नावानं हा आखाडा प्रसिद्ध झाला. सर्व देशातून विशेषतः पंजाब दिल्ली या भागातून मल्लांचे ताफे कोल्हापूरकडे येऊ लागले. शाहू काळातच मल्लविद्या, संगीत, नाट्य, चित्रकला अशा अनेक कलांचं कोल्हापूर हे माहेरघर बनलं. समाजाच्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून मायेची पाखर घालणारे राजे फार थोडे होऊन गेले. छत्रपती शाहू महाराज त्यापैकी एक होते. सामाजिक क्रांतीचे त्यांचे विचार एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आजच्या माणसाला मार्गदर्शक ठरतील असा हा दूरदृष्टीचा लोक राजा होता.
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी हे प्राध्यापक चंद्रकांत कुरणे यांचं भाषण ऐकलं.

0: म्हणून राजा राजर्षी झाला जनतेचा।
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची। तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐश्वर्याचा नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर।
2: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात इंद्रधनु। हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
3: पत्रोत्तरांची खुमारी,
4: अनुभवांची शिदोरी,
3: हिंदी मराठी गाणी,
4: तुमची आणि आमची आकाशवाणी।

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 11 वाजता आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रामचरित मानस गान. रचनाकार आहेत संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात रामचरित मानस गान. गायक कलाकार होते सुरेश वाडकर, रचनाकार संत तुलसीदास आणि संगीतकार सतीश भाटिया. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11:11 आणि 30 सेकंद झालेत. आता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मगोडे. आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, चित्रपट निर्माते यश जोहर यांचा स्मृती दिन आहे. तर सुरुवातीला गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुरुवातीला दोन गीतं ऐकूया जी आहेत दोस्ताना चित्रपटातली. हे पहिलं गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि किशोर कुमार.

श्रोते हो, आता अजून एक गीत ऐकूया दोस्ताना चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रोते हो, दोस्ताना चित्रपटातलं हे गीत किशोर कुमार यांनी गायलं होतं. चित्रपट निर्माते यश जोहर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त दोस्ताना चित्रपटातली दोन गीतं आत्ताच आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MD काळ थंडरची ललकार नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि आता पुन्हा वळूया गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाकडे. हे गीत आहे दो कलिया चित्रपटातलं, साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत रवी.

0: श्रोते हो, हे गीत जे आत्ता आपण ऐकलं ते होतं दो कलियां मधलं साहिर लुधियानवी यांचं. संगीत धुन होती रवी यांची आणि युगल स्वर होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11:27:40 झालेत. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5 आणि शेवटचा.
2: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजेत,
1: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर.

तर श्रोते हो, हे होतं शोले चित्रपटातलं गीत. स्वर आणि संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं, आणि ही गीतरचना आनंद बक्षी यांची होती. आपण ट्यून केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. यानंतरचं गीत आहे समाधी चित्रपटातलं, जे गायलंय लता मंगेशकर यांनी. मजरू सुलतानपुरी यांच्या गीतरचनेला आर डी बर्मन यांचं संगीत.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं समाधी. यासोबतच अशा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपली रजा घेते आणि हो पुन्हा भेटूच. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 11:40 होत आहेत. वळूया या नंतरच्या कार्यक्रमाकडे.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात ऐकूयात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सतीश रेवे. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: खूप धन्यवाद मॅडम.
1: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
2: अगदी बरोबर मॅडम. जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल

0: केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतंय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे, परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
1: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो ह्या सगळ्या गोष्टी?
0: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एन्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात, आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपल्या मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे, काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे, ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
1: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
0: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत हे आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स, आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला येथेतून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
1: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: हा ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे, जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे. आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला. मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली, ते म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायचे आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे, कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इथे सच सिरियस इश्यू, एक महिला जिच्या घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ह होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री, म्हणजे असं

0: ऑपरेशन केला की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली, आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे दोनच मार्ग आहे, तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे, जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा, मग राजस्थान, मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितला तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे तिथे. गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस, बर्मा, व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधलं तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPSची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये, त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्ज आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतोय. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपल्यासारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरच्या वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स, आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं, आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या पण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: जसं मी सांगितलं आता की पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे, आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडलो 200 KG गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याच्या ट्रॅकिंग करत होतो, तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान, आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत
1: नाही,
0: तर तो एक मोठं आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना, ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जो आहे ते भारत सरकारच्या, तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला, आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचे जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल, हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट

0: फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते, सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात, लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जातं आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझा तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे, तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगू?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील, त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाइल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं, कुठली पार्टी असली, नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे, आणि याच्या इथे, आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात याच्यात, सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असं असा, आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही ते चुकीचे मार्गाने, म्हणजे प्रॉस्टिट्यूशन पर्यंत ते तिथे अडकून जातात, त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात, आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून, परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो, आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण, जे युवा मंडळी असो, कोणी असो, ते समाजापर्यंत जातात, मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याच्या रोल फार महत्वपूर्ण आहे, की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे, कोणी दिलेली आहे, ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे, आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय, कुठे होतोय, एखादी शाळा आहे तिथे, शाळाचे बाहेर आहेत का, जसं काही कॉलेजेस आहे कॉलेजचे बाहेर असं विकतो आहेत का, अशी काही स्टॉल्स असतात जे 100 मीटर म्हणजे दायरेमध्ये आहे, आणि तिथे काय विकतो आहे, ते टोबॅको आहेत किंवा टोबॅकोमध्ये काय मिक्स केलेलं आहे का, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचा एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी, आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा जसं मी सांगितलं हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे, मग समाजाने सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर.

0: तर जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
1: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात आपण ऐकत होतात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आणि श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. वनिता मंडळ आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण

करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
1: आई आई, दार उघड गे आई. ए आजी कुठे, आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
4: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
4: म
1: हा हो खरं रे.

0: चाललंय राहुल हे तुझ?
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का खुर्ची? खुर्ची आहे का? अगं खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली आहे अगं, तुला काय समजून आहे का? एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूल सरकार नाही का? बस आपली हातपाय पसरून सरक सरक कर सरक की मारा सोफ्यावर बसायचं सोफ्यावर.
0: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस? सरळ सरळ मला सांग ना सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय?
1: लेकी बोले सुने लागे आजी म्हणजे एक म्हणजे सोनाचं मुठी कश बरोबर आजी का सांगू नको बर का? तुला एक सिगरेट सांगायचे बघ, सिगरेट सांगतो सिगरेट.
0: सिगरेट?
1: सिगरेट नाही सिगरेट सांगू नका मी. नाही सिगरेट नाही म्हणायचे, सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला आजी. इकडून तुझ्या का सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो सिगरेट.
0: कसलं सिगरेट?
1: तुला माहिती का ग आजी?
0: काय?
1: ही खुर्ची खुर्ची ही जी ठेवली बघ समोर, ही माझी रोज बोलची ना याच्या जाता माहिती
0: का?
1: अगं खुर्ची बोलते माझ्याशी विचार की दिला हे सांग की आजीला तू बोलतेस ना माझ्याशी. आज कशी बसलो मग घेऊन मोठ्याने बोलायचं नाही तुला कान कान समा कान कान भूक भूक भूक लागली तुला आई आई खुर्चीला जेवायला वाढ ना आई.
0: खुर्चीला जेवायला वाढायचं असं काय बरोबर हा
1: खुर्चीच म्हणलो मी. आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला मी खुर्चीवर बसतो.
0: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं, ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं, ह्याच्या समोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाक घरात काम करते, तिथेच जाऊन बोलते तिच्याशी. रश्मी? अगं ए रश्मी. हा काय आई? अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग.
2: बिनसलंय?
0: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत, थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
2: लाल झालेत?
0: खूप रडल्यावर कसे सुजतात ना तशी डोळे झालेत त्याचे.
2: अहो आई वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
0: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं
2: मग,
0: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय.
2: वेगळताना
0: अडखळत होता, खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो.
2: आई धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल, वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळला असेल खुर्चीला पाय, त्यात काय एवढं.
0: अग तू स्वयंपाक घरात होतीस, मी होते ना बाहेर. मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
2: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी. खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो.
2: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अगं खरंच तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
2: खुर्चीला जेवायला वाढ? बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो.
0: तुझा विश्वास बसत नाही ना?
2: अजिबात नाही.
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल.
2: बर
0: राहुल तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना?
1: खुर्ची बसून जेवायचे, मी खुर्ची बसून जेवायचो आई तू वाढ की मला जेवा.
2: असं काय बोलतोय?

0: बर हा हा वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुऊन ये का तसंच जेवणारेस?
1: हातपाय ना हातपाय फलधानी भेटले माझ्या बघते आणि हसायला लागले दात काढू नको उगच
2: बघ रश्मी मी म्हणाले होते ना
3: अगं बाई
2: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपोळ्यावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून
3: अगो बाई
2: तू एक काम कर
3: हा
2: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला
3: बर
2: तिकडे घेऊन जा तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते
3: बर बर
0: आलास का हात पाय धुऊन
1: आलो आई आलो हात पाय धुऊन जेवायला
0: राहुल मी काय म्हणते तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का
1: डायनिंग असं म्हणते चल चल
0: अरे अरे अरे अरे नीट बस ना नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस
1: काय गाल बोलून ठेवा माझ्यासाठी आलास
2: अगं रश्मी पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो
0: हा बघती
1: हे बाकी मी तुला चूच बघत माझ्या आधी घरी बसले असले एवढं लवकर कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखाच की आहे आई
0: काय रे
1: बघ मी किती छान दिसतोय ना त्या कपडे का छान दिसत
0: अरे राहुल असं का बोलतोयस तू बरा आहेस ना ताबीप तर नाही ना आला तुला ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन
1: बरोबर वाटलं माझ्या आईने तो नाही हा हा तो नाही बर का तो तो आता हा हा त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही याच्यात जे आहे ते त्याच्यातच नाही जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही मग तर तू इथं कस का एवढं लवकर मला वाटलं पण नाही हातो पण तो
0: राहुल राहुल राहुल
1: आई पण आई खर सांगू का तुला त्याच्यातली मजा नाही याच्यात नाही आकाश एकदम शेपक आणि बीच काय
2: माहिती काय
1: काही जाणीच नाही याच्यात
0: राहुल सोबत गेला होतास बाहेर तू
1: विपिन म्हणा आता विपिन
0: विपिन
1: तू फक्त यज्ञाची मग एकदम
2: आणि
1: तुला सांगतो आई खरंच पडत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
2: धुवा धुवा
0: हर फिक्र को धुवे में उडाता चला गया विपिन
1: विपिन शिरा

0: काय चाललंय राहुल तुझं? फारच वाहवत चाललाय बघ तू. कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे?
1: मुकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते. बघ नाही नाही लावतेस, थांब. हा पोरगा इथं हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू काय करू? जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी. मेसेज टाकून ठेवते, फोन लागला आणि त्याला म्हणा लवकर ये घरी. हो हो. अरे अरे अरे, फोन फोन का काढून घेतलास माझ्या
2: हातातून?
1: राहुल
2: अगाई, मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना, कामात असतील ना ते, घाबरून जातील की एकदम. आणि मला काही झालेलं नाहीये बर का, मी अगदी एकदम ठणठणीत आहे, एकदम चांगला आहे बघ.
1: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदलले बघ. मग काय रे, कशाचा ठणठणीत रे?
0: कशाचा चांगलाच रे.
1: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी, काय बरळतोस काय तू?
0: हा अडखळतोयस काय?
1: डोळे बघ कसे तांबारलेत. आणि काय
0: काय ते विस्कटलेले केस,
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही?
2: अग आई आणि आजी, अग मी खरंच ओके आहे, ग खरंच मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. थांब मी ये ना जरा जाऊन तोंड धुवून येतोय, म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल.
1: मेकअप केलाय?
2: हा. आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होते, डोळे सुजले बघ बटाट्यासारखे. ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात, पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते, सुजले होते ग. आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते. हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय, मला काही झालंय का नाही ना?
1: अगो भाई, हे सगळं काय होत राहुल?
2: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा.
1: सांगा.
2: गाजी हे मी नाटक करत होतो.
1: नाटक?
2: हो.
1: ते कसलं?
2: अग पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना, त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत. आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला, त्यातली माझी सुधाकराची भूमिका.
1: अच्छा.
2: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना.
1: अगो बाई काय घाबरले होते मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे?
2: अगं आजी, पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
1: बर,
2: भूमिका जिवंत वाटवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
1: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो. हो ना, नाहीतर काय?
2: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर.
1: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता. सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदा ना कदा. आणि एका गोटाने काय होणार, एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार आहे? असं करत करत हे एक दोन आत, दोन चार आत, असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे. अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
2: बरोबर.
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना. मग
1: लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात.

0: काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
1: बरोबर आहे
2: गरश्मी. संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
0: हो
2: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते, लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
1: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
0: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
1: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
0: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
2: मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना. यांनी यांना काही कळत नाही का ग?
0: नाही ना, ते
2: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की
0: गाने
2: असा आजार होऊ शकेल म्हणून.
0: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
2: अगो जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
0: त्यांना
2: वाचता येत नाही त्याच्यावर.
0: बरोबर.
2: ज्याच त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
1: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
2: चांगलं केलं.
1: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
0: बरोबर.
1: म्हणूनच म्हणतात ना
2: काय रे,
1: नशेला द्या नकार
3: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
0: हलकं फुलकं,
3: हलकं फुलकं.
4: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. कशी

0: भगिनींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती. बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्यापुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहे. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने घेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेले आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं, स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या, विमुक्त, शोषित, वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील, चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी

0: पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं, लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक, आर्य समाजी, ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ, अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना, महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा, याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरी टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकुरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणत त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता. कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की

0: श्री शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्रावीण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत त्याला त्यांनी कायदेशीररित्या

0: बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता. आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत. ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता, परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल त्याचबरोबर गाडी चालवणे सारथ्य करणे कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतली आड येणारी गोष्ट म्हणजे बालसंगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणाघर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणाघर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे नामोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी

0: संस्कारामध्ये ओळखलेला आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत, परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं, आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी, कलापूर म्हणून सुद्धा ओळखल्या जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला, कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कला

0: कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत, व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे, काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती, ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे, त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणानं लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधून फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रेम पुजारी फिल्म का ये गाना गीतकार नीरज ने लिखा है। बहुत सारे श्रोताओं के जवाब आए हैं। एक और श्रोता हैं जिन्होंने लिखा है कि हमारा बेटा 1000 रुपए की पतंग लाता है संक्रांति में, दोस्तों के साथ खूब उड़ाया करता था। अब पोते छोटे हैं और वो थोड़े थोड़े मजे लेते हैं। इसके अलावा एक और श्रोता है जो सूरत गुजरात में है और वो भी इसी तरह पतंगबाजी को याद कर रहे हैं। इसके अलावा कुछ और श्रोताओं के कमेंट हैं। सौराष्ट्र गुजरात के हमारे कुछ श्रोताओं के ये मैसेज हैं कि किसान वहां बेसब्री से बारिश का इंतजार कर रहे हैं ताकि बुवाई समय पर हो। अभी तक जमीन में बीज पड़ जाने चाहिए थे लेकिन देर हो चुकी है, बारिश नहीं।
1: रश्मि पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
1: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली। या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे। वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या। अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली। या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला। भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले। या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं। देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील। मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत। त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र

करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे. तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा
5 खेळाडू राखून पराभव केला. मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा

घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष्य 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केल्या. ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
0: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी

0: औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले

0: वादळाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक केली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथं कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

यहाँ के दोस्त बाबा मोहब्बतों से आशना।

0: गया था हाथ मिला के समझे
1: अज समझे।

0: रहना किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,

मित्रमैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती ह्या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आत्ताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण फिफा सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात, यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात, ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख, महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला, अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग ह्याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेयर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून

0: तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायकोंदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायकोंदो प्लेअर आहे, त्यासोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होते दोन स्कूल्समध्ये. आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्सायटेड पण आहे इंटरव्ह्यूसाठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायकोंदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायकोंदोचा अकॅडमी चालत होती. सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायकोंदो बघून फारच छान वाटलं.
0: अच्छा.
1: आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे, म्हणजे तायकोंदो म्हणजे नेमकं काय असतं, काहीतरी वेगळं असतं, ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो. सो ते कराटे नसून ते स्पेशली तायकोंदो आहे. तो साऊथ कोरियाचा गेम आहे आणि तसं मी फक्त एक दोन वेळा तिथे जाऊन बघितलं. मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, बघायला गेली, ऍडमिशन घेऊनच आली.
1: हो. आणि माझे म्हणजे एक दोन फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच. सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस. आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी.
0: अच्छा.
1: सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
0: अच्छा. तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
1: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी-6वीत असल्यापासून मी तायकोंदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
0: सध्या
1: मॅचेस वगैरे.
0: ओके. बरं, मला सांग की सगळ्यांना तायकोंदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायकोंदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम. आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-to-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायकोंदो गेममध्ये किक्सचा होतो.
0: ओके.
1: मिनिमम त्यात 25 यूज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे यूज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉईंट्स असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायकोंदो एकच
0: आहे.
1: सो कराटे मध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेम मध्ये पॉवर जास्त युज होते. पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटे मध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून बस तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर म्हणजे नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात. तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
0: ओके.
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात तर त्याचा पॉईंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
0: अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉईंट मिळते.
1: हा. आणि ते पण पॉवरनी मारल्यावर, ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मगच स्कोर येतो.
0: ओके.
1: सो असा आपला तायकोंदो गेम आहे. आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
0: ओके.
1: त्याचे बेल्ट्स पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, देन ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू, ब्ल्यू वन, रेड, रेड वन आणि देन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन 1, डेन 2, डेन 3 असे डेन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुमसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग. आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट असतात.
0: ओके. म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके. तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
1: हो. माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली. तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
0: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
1: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्टच स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड्स एक्झाम होते 2 दिवसांनी. त्याआधीच माझी मॅच पण होती.
0: ओके.
1: सो मग मी जळगावला जाणार होते बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं आहे. तर सो मी डिसाईड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का, होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले सर.

0: नाही म्हटले होते तरी पण, आणि त्याआधी पण माझ्या 2-3 स्टेट झाल्या होत्या पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेससाठी गेले आणि तिथे माझ्या 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी जे सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते, सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण.
0: हा, खेळू शकेल का नाही कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतो आपण,
1: पॉवर पण कमी होऊन
0: जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या
1: बरोबर
0: इंजरी कडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय, काय करू काय नाही. सो माझा दादा तो कोच होता, तो बोलला की तू गिव्ह अप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरी कडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टॉर्नाडो की असती, टर्निंग फेस म्हणून दिओर्गी म्हणून असते, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा, अगदीच. म्हणजे तुला वाटलंही नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस.
0: हो, म्हणजे मी तर सिल्वरच्याच यांनी गेले होते की मी तर हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच.
1: बरोबर.
0: कोच बोलला की नाही, शेवटपर्यंत गिव्ह अप नको करू, मारत राहा, बघू आपण, गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही मानली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण आहे असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड, लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा आठवला.
1: पहिला गोल्ड होता का?
0: पहिलं गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हरून जातो डायरेक्टली.
1: बापरे.
0: तर मायनस मध्ये पण
1: म्हणजे यामध्ये रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
0: आहे, मायनस मध्ये पण जातो आपण त्यात. पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेसवर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे वा.
0: सो त्यामुळे मला त्याचे रुल्स पण माहिती आहे.
1: त्याचा तुला फायदा झाला.
0: हा, त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ.
1: म्हणजे तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती.
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला, नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही. सो मला ते करता नाही आलं.
1: मग किती यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूयात. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
0: नाही, तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते आणि करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला, आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू 2 मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणजे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं तर ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
0: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, ती जा. आई रडायची माझी जेव्हा मी मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर सो
1: आणि मॅचेस मध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
0: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना.
1: सो
0: थोडंफार सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे प्लेयर्स बघितले.
1: थँक्यू.

0: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे?
1: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलीस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
0: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो?
1: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःचं तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल्स सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकता. की तुम्हाला फक्त समोरच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
0: बरोबर.
1: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
0: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
1: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठं मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स, 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तो म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे.
0: बरोबर.
1: गरजेचं आहे त्यांचं,
0: आणि सिच्युएशन सांगून येत नाही
1: तेच,
0: त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
1: हो.
0: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का?
1: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे
0: स्टेट्स
1: वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोश्यावर कुठे पाठवलं असतं का?
0: बरोबर आहे.
1: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझ्या पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
0: बरोबर.
1: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
0: तुझ्या अंडर एक टीम ते होतात?
1: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
0: अरे वा.
1: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते, की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलीस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं. मी
0: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण तू समजावू शकत असेल जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
1: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेसचा वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते
0: स्ट्रॉंग
1: राहतात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे?
0: अगदीच अगदी
1: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
0: अरे वा, किती छान.
1: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत, तुम्ही ऍटलीस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलीस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
0: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो आणि स्वतःमध्ये बदल तर होतो.
1: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो, का नाही करायला पाहिजे? करायलाच पाहिजे नेमकं.
0: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली, पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलं आता मी उद्या जाणार नाही, असं कधी झालंय का?
1: नाही, तो आपला स्पोर्ट्समन स्पिरिट असतो. कधी तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजरी झाली तुला सोडून द्या वाटलं का? कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्या वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो, लाईक ते आपलं पहिलं प्रेम बनून जातं. त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
0: म्हणजे किती पण लागू दे,
1: किती पण लागू दे, ऍटलिस्ट आपण तिथं जाऊ, बसू, बसून तरी राहू, पण जाऊ, घरी बसलं जात नाही बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नाही वो प्यार कैसा.
0: अच्छा
1: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती

0: त्रास द्याव, कितीही लागाव तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेचं इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लास मध्ये जाऊन बसावं, क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात नव्हता?
0: बिलकुल नव्हतं राहिला जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज पण नाही पडत. प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा, खूपच छान. तर समृद्धी, आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकोंडो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस. तर मला सांग, जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील, किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगा वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफ मध्ये असाल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाल, एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा. किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडेंट गेन करशाल. हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्समध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय.
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये. तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्समध्ये जाण्यासाठी, त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा, का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलिस्ट काहीतरी करू द्या त्यांना.
1: कुठला तरी एक स्पोर्ट,
0: कुठला तरी पाहिजे ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्सनी मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे. आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी, तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे. मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

0: मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची.
1: मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादरकर्ते होते सुजित पलसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो। आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी आणि काही ॲक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच्या डिवाइड करू शकतो।
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो, तसंच पॅलेट सर्जरी करतो। समजा कोणाचा नाकाचा शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं। कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं। याच्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला पण टाइमलाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं।
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं, जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं तर पायाची काही काही कधी कधी बोट जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो। तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही, पायाला असेल तर पायात त्याला बुट घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं। कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना पाच बोटांच्या ऐवजी सहा बोट असतात, मग एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं। आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे पाच बोटांवर त्यांना घेऊन येतो। कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टली म्हणतो की बोट जोडलेले आहेत, मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो। काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युअली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात। त्यात कुणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते त्यामुळे त्याला हिमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो, ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो, तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो। काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात, हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं

0: त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमॅस्टी आपण त्याला म्हणतोय किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय. तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल, पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये. एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामुळे कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही. अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये अजून खूबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याचे नंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस्ट त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं. फिमेल्समध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते. त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो. तर काखीमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो ऍक्झिलरी ब्रेस्ट किंवा ऍक्झिलरी आर्मपीट फॅट. तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो. हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं. याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं त्याचं व्रण पण लक्षात येणार नाही.
1: मग हे जे जन्मजात वैगुण्य जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
0: हा, सगळ्या सर्जरीजमध्ये आपण असं एक टाइमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहील. जसं क्लेफ्ट लिप पॅलेट आहे तर लिप असेल, क्लेफ्ट लिप असेल तर तिसऱ्या महिन्यात केलं जातं. पॅलेट आपण साधारण 1-1.5 वर्षाच्या एजमध्ये करतोय. कानाची सर्जरी असेल तर ती कानाचं वाढ आपण बघतो की 7-8 वर्षापर्यंत पूर्ण होते, मग त्याच्यानंतर आपण करतोय. नाकाच्या सर्जरी असेल, कधी कोणाचं नाक खूप बसकं असतं, चपट असतं, किंवा कोणाचं नाक खूप वर असतं, उंच झालेलं असतं, शेप बरोबर नसतो किंवा वाकडं असतं नाकाच्या, कधी कधी आतलं हाड पण वाढतं ज्याला आपण म्हणतो सेप्टम, ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा नाक परत परत बंद होणं, सर्दी होणं असं असतं. ह्या गोष्टीसाठी आपण साधारण 13-14 वर्षापर्यंत थांबतो, त्याच्यानंतर मग आपण याची सर्जरी करतो. जे मी सांगितलं की मुलांमध्ये स्तन वाढणं किंवा गायनेकोमास्टी आहे त्याला पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर आपण त्याला ऍड्रेस करतो. फिमेल्स ऍक्झिलरी ब्रेस्ट ग्लँड असेल तर त्यांना पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्या नंतर पण आपण त्याला करू शकतो.
1: डॉक्टर, ही सगळी झाली की जन्मजात असणारं वैगुण्य आणि त्यावर करण्यात येणारी सर्जरी. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की विविध कारणांमुळे जे काही वैगुण्य निर्माण होतं त्यावर देखील सर्जरी करण्यात येते. तर सगळ्यात आधी आपण कारण बघूया की जळणं किंवा भाजणं यामुळे जेव्हा वैगुण्य येतं तेव्हा कुठल्या प्रकारची सर्जरी करण्यात येते आणि मग त्यात काही काळजी घ्यावी लागते का? पुन्हा
0: कुणाला काही कधी जळालं किंवा भाजलं आणि बऱ्याच वेळा तर माझ्याकडे असे पेशंट्स येतात की जे एक गरम पाणी वाफारा घेत आहे किंवा काही कोणी गरम पाणी घेऊन जात आहे आंघोळीसाठी आणि ते पडलं, सांडलं, गरम चहा सांडला आणि त्यांनी भाजलं, तर अशा वेळेस इनिशियली अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा ती लवकर जखम भरली पाहिजे, त्याचे व्रण किंवा स्कार जास्त नको व्हायला आणि त्याच्यामुळे नंतर डिफॉर्मिटीज किंवा वैगुण्य नको व्हायला, म्हणून आधीच आपण त्याची चांगली ट्रीटमेंट करायची. तर एक प्लास्टिक सर्जन ह्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं हिलिंग करू शकतो. पण बरेचसे पेशंट असे नंतर पण येतात की ज्यांना आधी जळालं होतं, भाजलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा डिफॉर्मिटी आलेली आहे. जसं गळ्याला जळालेला आहे तर त्यांचा गळा चिपकून जातोय, म्हणजे मानच त्यांना दिसत नाही, हनुवटी अगदी छातीला चिपकून गेलेली असते, तर त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंट्सला प्रॉब्लेम येतो, कपडे काढा घालायला त्रास होतो. कधी कोणाचं काख म्हणजे आपण एक्झिला म्हणतो त्याला, त्या ठिकाणी जळाल्यामुळे आणि तिथे ते अगदी आकुंचन पावतोच कारण ते बॉडीला चिपकून ठेवतंय. कोणाचा एल्बो किंवा कोपरमध्ये पण कधी कॉन्ट्रॅक्चर येऊन जातं, त्याला आपण बर्न कॉन्ट्रॅक्चर म्हणतो, तिथे स्कार चिपकून ठेवतो. रिस्टला किंवा आपण म्हणतो मनगटाला, मनगटामध्ये किंवा बोटांमध्ये पण डिफॉर्मिटी येऊ शकते. हात जळाला आणि नंतर मग तो डिफॉर्मिटी आली ना, आकुंचन पावलं त्या ठिकाणी आणि बोटं बरोबर काम करत नाहीयेत, तर अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज असते, जेणेकरून आपण त्यांना ते अवयव सगळे जॉईंट्स परत फ्री करून देता येतील आणि त्यांना तसं ते कामात येतील.
1: जर कारणांचा विचार केला तर आणखी एक मुख्य कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमुळे अवयवांना पण इजा होते आणि चेहऱ्याला पण इजा होते. मग चेहऱ्याच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि व्रण निर्माण झाले असतील तर मग काय करण्यात येतं?
0: चेहऱ्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटच्या कंडिशनमध्ये पहिल्या प्रथमच समजा प्लास्टिक सर्जननी बघितलं तर तो पुढे स्कार कमीत कमी येतील आहे किंवा व्रण कमीत कमी दिसेल आहे या हिशोबाने आणि जखम लवकर भरेल या हिशोबाने ट्रीटमेंट करू शकतो. तर ते झालं तर सगळ्यात उत्तम.

0: आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरतो, फाईन स्टिचेस वापरतो आणि स्कारला लपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रॉपर हिलिंग करायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी असं होतं की ते कधीतरी जुनं झालेलं असतं, लहानपणी झालं असतं किंवा मे बी एखाद वर्ष आधी झालेलं असतं, आणि मग पेशंट माझ्याकडे नंतर पण येतात की त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत, ते चांगले दिसत नाहीयेत. आणि व्रणमुळे तुमचा ऍक्च्युअली कॉन्फिडन्स कमी होतोच. आपण जेव्हा सोशली कुणाकडे जातो, भेटतोय कुणाला, चार चौघात बसतोय, तर ते व्रणमुळे आपल्याला एक थोडासा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो, लोकांना एक बोलायला एक कारण मिळून जात आहे. आणि काही काही ठिकाणी आपल्या जॉब्समध्ये, आपल्या कामामध्ये पण त्याच्यामुळे एक आपल्याला अडथळा होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना स्कारसाठी, स्कार रिव्हिजन सर्जरीज किंवा काही कधी कधी स्कारमुळे ना त्यांचे चेहऱ्याचं डिफॉर्मिटी होऊन जातं की ओठाचा अँगल चालले गेलेला आहे, ओठ बरोबर दिसत नाहीयेत किंवा बंद करता येत नाही, नाक थोडंसं वाकडं झालेलं आहे किंवा डोळ्याची पापणीच फाटलेली आहे आणि त्यांना बरोबर डोळे बंद करता येत नाहीये. तर अशा वेळेस आपण त्याला प्रॉपरली अलाइनमेंट करून आणि फाईन प्लास्टिक सर्जरी करून आपण त्यांना ठीक करू शकतो.
1: हे तर झालं चेहऱ्याच्या बाबतीत. आणि शारीरिक वैगुण्य निर्माण झालं असेल तर मग काय करण्यात येतं?
0: ऍक्सिडेंट मध्ये पण इनिशियली जेव्हा काही कोणाचा हाड तुटला, हाताला किंवा पायाला लागलेला आहे, तर त्या ठिकाणी जखमींना आधीच व्यवस्थित ठीक व्हावेत आणि व्यवस्थित जखम भरावेत यासाठी प्लास्टिक सर्जनला जास्त करून हॉस्पिटलमध्ये इन्वॉल्व्ह केलं जातं. फ्रॅक्चर असेल तर ऑर्थोपेडिशियन त्याला फ्रॅक्चरला फिक्स करतो, पण त्याच्यावरची जी जखम असतं किंवा स्किन आणि मसल्स हे जे त्याच्यात लॉस झालेलं आहे, कधी कधी टेंडन्स आणि नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पण हे कटलेले असतात, तर त्यांना आपल्याला वापस जोडायचं आहे आणि वापस ते फंक्शन सुरू करायचं आहे, यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा त्या ठिकाणी उपयोग असतो. कधी कधी असं पण होतं की हाताचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये खूप कॉमन आहेत असे ऍक्सिडेंट्स की कुठल्या मशीन्समध्ये हात किंवा बोट असं चेंगरलेलं आणि फाटलेलं तुटलेलं आहे, तर बोटांमध्ये आणि हातांमध्ये ना खूप सारा टेंडन्स आणि नर्व्ज असतात आणि त्यांचं ते छोटे छोटे बोन असतात, तर त्यांना बोनला पण बरोबर फिक्स करायचं, या टेंडन्सला जोडायचं, जेणेकरून त्यांच्या हाताची मुवमेंट पूर्ववत होईल आणि पहिल्यासारखं त्यांना ते रेंज ऑफ मुवमेंट येईल आणि काम करायला सोपं जाईल आणि पहिल्यासारखी ताकद पण असली पाहिजे, जेणेकरून त्यांना ते काम करायला सोपं जाईल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक हात वाचवला तर आपण एक फॅमिली वाचवतो, कारण की त्या हाताच्या मुळे त्याच्यावर डिपेंडेंट असलेली त्याची बायका, मुलं आणि पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण बघितलं की एकतर जन्मजात वैगुण्यावर आपण काय प्लास्टिक सर्जरी करतो आणि दुसरी म्हणजे विविध कारणांमुळे निर्माण होणारं वैगुण्य आणि मग त्यावर करण्यात येणारी प्लास्टिक सर्जरी. यात हातापायांच्या बाबतीत आपण म्हणालात की प्लास्टिक सर्जनी ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीलाच बघितलं तर ते आणखी सोपं होत असतं. स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा इन जनरल पण ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटला पण एक कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण होते की माझा हा अवयव किंवा चेहऱ्याचा हा भाग आता बरोबर दिसणार नाही, तर मग त्यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये काही सोल्युशन आहे का?
0: हो, बिलकुल. बऱ्याचशा कॅन्सर्समध्ये, जसं की आपल्या इकडे जो कॉमन आहे जबड्याचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा जिभेचा कॅन्सर, तर या सर्जरीजमध्ये एक कॅन्सर सर्जन सोबत एक प्लास्टिक सर्जन नेहमी इन्वॉल्व्ड असतो. कॅन्सर सर्जन प्रयत्न करतो की पूर्णपणे कॅन्सर निघून जावा, त्याच्या तो तिकडे कुठे पसरला त्याला काढून टाकावा, आणि हे काढण्यामध्ये कधीकधी पेशंटचा जीभ, कधीकधी जबडा, कधीकधी गालाचा भाग हा काढून टाकला जातो. ही जी जखम आहे ती परत भरली नाही आपण तर पेशंटला खायला प्यायला पण प्रॉब्लेम होईल आणि दिसायलाही त्रास राहील आहे, तेवढं चांगलं दिसणार नाही. तर यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जन इन्वॉल्व्ह केलं जातं. प्लास्टिक सर्जन त्या ठिकाणी बरेचसे अलग अलग फ्री फ्लॅप्स आहेत किंवा लोकल फ्लॅप्स आहेत, ते फ्लॅप्स आपण त्या ठिकाणी करतो, म्हणजे दुसरी आजूबाजूचं जे मास आहे त्याला फिरवून आपण त्या जखमेला भरतो, जेणेकरून एक चांगलं फंक्शन पण येईल आहे आणि एक चांगला असा लुक पण येईल आहे, एस्थेटिक लुक पण येईल आहे यासाठी. आणि काही अलग कॅन्सरचे पेशंट्स बघितले आपण, समजा जसे की ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण ब्रेस्टला पूर्णपणे काढून टाकतो आणि एका स्त्रीचं एक आपल्याला एक सौंदर्य म्हणता येईल किंवा स्वतःचं सेल्फ एस्टीमचाही भाग आहे की तो मला बरोबर कपडे घालता यावेत आणि मी ठीकठाक दिसली पाहिजे, त्यासाठी पण तिला ब्रेस्टची गरज असते. तर अशा वेळेस आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हा प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे, तो करून आपण तिला वापस तसं एक स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि बाकी पण कुठल्या अवयवावर कॅन्सर असतील, हातापाया पोटावर पण, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीमुळे समजा त्याने खूप सारा पार्ट काढून टाकला असेल तर त्याला वापस बनवण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीची हेल्प होते.
1: बरेचदा काय होतं, माणूस लठ्ठ झाला आणि मग तो रोड होण्यासाठी प्रयत्न करतो, रोड झाल्यानंतर त्याची

0: स्किन लूज होते, ती लटकते, मग अशा गोष्टीवर देखील प्लास्टिक सर्जरी असते का?
1: हो बिलकुल असते. बघा आता सध्या तर ट्रेंड आहेच की वजन कमी करायचं, आणि फिटनेससाठी हा जो ट्रेंड आहे तो चांगला आहे, पण खूप लवकर वेट लॉस झाला काही औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शन्स घेऊन आपण खूप जास्त वजन कमी केलं, रॅपिडली क्रॅश डायटिंग करून आपण वजन कमी केलं, तर काय होतं की स्किन लटकायला लागते, स्किन लूज राहते, स्किन रिड्रिप होऊ शकत नाही. कोणाची गाल आपण बघतो की एकदम दबून गेलेले बसलेले आहेत, चेहरा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आलेले आहेत, आणि पोटावरची स्किन लटकून राहिलेली आहे, हाताची स्किन लटकते आहे, मांड्यांची स्किन लटकते आहे, मग ह्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीचा रोल येतो. तर रॅपिड वेट लॉसच्या नंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे की एक्सेस स्किन आहे तिला काढून आपण स्किन टायटन अप करायचं त्या ठिकाणी, आणि एक चांगला सुडो लॉस आपल्याला शरीर बनवायचं, आणि चेहऱ्यावरचं स्किन खूप लटकली असेल आणि खड्डा पडला असेल तर त्या ठिकाणी आपण काही फॅट ग्राफ्टिंग किंवा फिलर वापरून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
0: डॉक्टर, आपण फॅटचा विषय काढलाच आहे, तर शारीरिक वैगुण्यामध्ये जर पोट वाढलं असेल किंवा स्किन आजूबाजूची जर वाढली असेल तर मग त्याला पण प्लास्टिक सर्जरीने कमी करता येतं का?
1: हा, त्याला पण करता येतं. खूप जास्त फॅट कुठे जमा झालं असेल तर असं लोकलाइज्ड एरियामधलं फॅट कमी करणं, त्याला आम्ही म्हणतो बॉडी कंटुरिंग, की पोटावर कोणाचा खूप जास्त फॅट सुटलेला आहे, तो डायटिंग एक्सरसाइज करतोय पण तरी जाऊ शकत नाहीये, मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चिन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेला आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे, ते कपड्यांमध्ये चांगले दिसत नाही, आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसतंय, तर ह्या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन ही सर्जरी आहे ती एकदम सिम्पल आणि डे केअर सर्जरी असते, त्याच्यामध्ये आपण ते फॅट काढून टाकतो आणि आपल्याला एक सुडोल शेप घेता येतो. प्रेग्नन्सीच्या नंतर काही स्पेसिफिक प्लास्टिक सर्जरी लागतात, ज्याला आम्ही म्हणतो मॉमी मेकओव्हर सर्जरीज. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमुळे काय होतं की ब्रेस्ट वाढतात आणि नंतर ते फिडिंग विडिंग झाल्यानंतर ते लूज व्हायला लागतात, त्यात तर एक शेप चालला जातो आहे, सुडोलता चालली जात आहे, तर त्या ब्रेस्टला किंवा स्तन संवर्धन आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ही आपल्याला करता येते, आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज पण केल्या जाते. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीबद्दल मला सांगावं असं वाटतं की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज खरंच खूप इंडिकेटेड असते, काही काही मुलींचे किंवा काही स्त्रियांचे पण एवढे मोठे ब्रेस्ट होऊन गेलेले असतात की त्यांना ते खांद्याला दुखणं सुरू होऊन जातं, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, त्यांना सारखं वाकून वाकून चालावं लागतं, म्हणजे कपडे घालू शकत नाहीये, आणि हा सगळा त्रास तर आहेच पण हे सगळे बॉडीली पेन व्हायला लागतात, त्या स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतंय, तर याला आपल्याला प्रॉपरली ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून आपण प्रॉपरली शेप देऊ शकतो. पोट सुटलं असेल प्रेग्नन्सीच्या नंतर तर आपल्याला पोटाचे मसल्स पण लूज होऊन जातात, त्या मसल्सला टाईट करणं आणि एक्सेस स्किनला काढून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
0: आता इतक्या सगळ्या प्रकारच्या सर्जरींबद्दल आपण जाणून घेतलं ज्या शारीरिक वैगुण्यावर काम करतात, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या सर्जरी करत असताना याला नेमका कालावधी किती लागतो?
1: बघा, सर्जरीज ह्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या मोस्टली काही तासांमध्ये होणार आहेत आणि एक किंवा दोन दिवसाच्या हॉस्पिटल ऍडमिशनमध्ये आपल्याला आरामात सुट्टी मिळून जाते आणि आपण त्याच्यात कम्प्लीट होऊन जाते, आणि रिकव्हरी आपण म्हणू समजा कुठल्या सर्जरी नंतरची, तर रिकव्हरी ही ऍक्च्युली बॉडीवर असते आपली, ठीक आहे. तर या सगळ्या सर्जरीज एकदम सॉफिस्टिकेटेड टेक्निकनी केल्या जातात आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापरून केल्या जातात आणि फाईन सुचर्स वापरल्या जातात आहे, तर त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट असते, साधारण आठवडा दोन आठवड्यामध्ये आपण रिकव्हर होऊन जातोय अशा सर्जरीज पासून. आणि त्याच्यानंतर तरी पण मी सांगेल की केअर घेणे इम्पॉर्टंट असतं, की काही ठिकाणी आपण स्कार सर्जरीज केली किंवा बाकी पण कुठल्या सर्जरीज केल्या तर आपल्याला स्कार किंवा व्रण कमीत कमी राहायला असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात आणि काही फॉलोअप ट्रीटमेंट सांगितले जातात माझ्याकडनं, जसं काही लेझर पण आहेत, काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत ज्यांनी मसाज करायचं आहे आणि आपल्याला एकदमच छान प्रकारे त्याला व्यवस्थित हिलिंग करवायचं आहे, तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की सर्जरी आणि सर्जरी नंतरचा सपोर्ट तो प्रॉपर मिळाला तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याची रिकव्हरी होऊ शकते.
0: हा, म्हणजे कालावधीपेक्षा रिकव्हरी जोपर्यंत होईल तोपर्यंत फॉलोअप घेणं गरजेचं
1: असतं. बिलकुल.
0: डॉक्टर, नेमकी सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का?
1: सर्जरीच्या आधी ऍक्च्युली प्लॅनिंग हे खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा, की कुठल्याही सर्जरीच्या आधी एक खूप चांगलं कन्सल्टेशन होणं आवश्यक आहे, तर बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्न करतो की एकच कन्सल्टेशन नाही तर आम्ही दोन वेळा भेटायला पाहिजे सर्जरीच्या आधी, आणि जवळजवळ एक अर्धा पाऊण तास जातो माझ्या कन्सल्टेशनमध्ये की पेशंटला नेमकं काय त्रास आहे, त्याला काय वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते कसं कसं मला इम्प्रूव्ह करता येईल. त्यासाठी कदाचित एकच सर्जरीची गरज नसेल तर मी दोन तीन सर्जरीज पण सोबत प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस सगळं करता येईल.

0: दोन्ही तिन्ही सर्जरीज करता येईल आणि रिकव्हरी लवकर होईल. आणि जे मेनली कन्सर्न्स आहेत पेशंटला ते आपल्याला सगळ्या प्रकारे ठीक करता येईल या हिशोबाने. म्हणून प्री प्लॅनिंग आणि प्री कन्सल्टेशन महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंगसाठी नवीन नवीन टेक्निक्स पण आलेले आहेत. आधी कसं होतं की ट्रायल अँड एररवर आपण प्रयत्न करून बघू असं राहायचं, पण आता तसं नाही. आता आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे आता 3D प्रिंटिंग आणि 3D टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर मी 3D प्रिंटिंग पण वापरतोय. सर्जरीच्या आधीच आपण प्लॅनिंग करतोय की काय राहिले, कसं राहिले. सध्या AI पण आलेलं आहे, तर AIचा पण आपण यूज करतोय की किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित आधीच आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि आपल्याला नंतर येणारे रिझल्ट आणि त्याचं अनालिसिस आपल्याला आधीपासूनच करता येईल.
1: डॉक्टर, सर्जरीला घेऊन म्हणजे प्लास्टिक सर्जरीला घेऊन समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, त्याविषयी काय सांगाल?
0: गैरसमज आहेत प्लास्टिक सर्जरीबद्दल. खूपच कॉमन असा गैरसमज असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आणि ती फक्त कोणीतरी सेलिब्रिटीजनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीच करायची सर्जरी आहे आणि आमच्या सिटीमध्ये ते केलं जात नाही, ते फक्त मुंबई दिल्लीमध्येच होतं. तसं नाही आहे, नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि नुसतंच कॉस्मेटिक सर्जरी नाही तर जो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा पोर्शन आहे तो पण भरपूर प्रमाणात केला जातो. आणि असं नाही आहे की त्यांनी फक्त सेलिब्रिटीजनीच करावं किंवा ते खूप महागडं आहे असं पण नाही आहे. अगदी रिझनेबल रेटमध्ये किंवा मी तर म्हणेल स्वस्तामध्येच ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात, कारण की ह्या सर्जरीजसाठी आपल्याला खूप दिवस हॉस्पिटलला भरती राहायची गरज नसते. बऱ्याचशा सर्जरीमध्ये तर आपल्याला बाहेरून काय टाकायची पण गरज नसते, म्हणजे शरीराच्याच अवयवामध्ये आपण सर्जरी करतो आहे तर आपल्याला एक्सटर्नल असा कुठला काही पार्ट टाकायचा नाही तर आपल्याला खर्चही कमी असतो. तर हे खूप महागडं नाही आहे आणि इझिली करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला डिस्कस करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही सर्जरीच्या नंतर त्याचा जो फॉलोअप आणि जो आपल्याला केअर आपण सांगतोय ती केअर व्यवस्थित घेतली तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात.
1: डॉक्टर, यासोबत किती दिवसानंतर डॉक्टरकडे जायला हवं? कारण बरेचदा असं म्हणतात की कंटिन्युअस फॉलोअप आयुष्यभर घ्यावा लागतो, असं असतं का?
0: नाही, असं नाहीये की आपल्याला आयुष्यभर यावं लागेल डॉक्टरला भेटायला. आणि इनिशियली पहिला आठवडा हा किंवा दोन आठवडे म्हणता येईल आपल्याला की हे आवश्यक आहे डॉक्टरला भेटणं बरोबर कुठल्याही सर्जरीनंतर. म्हणजे आपलं शरीराचं हिलिंग जे असतं ते कशा प्रकारे होत आहे, काय होत आहे आणि त्याला कसं कंट्रोल करून करता येईल. ऍक्च्युली प्लास्टिक सर्जनची याच्यातच महारत असते की शरीर जखम कसं सुकवत आहे त्या हिशोबाने. तर ते आपण प्लास्टिक सर्जनला भेटलं तर तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो. मी आधीच सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय. बऱ्याच वेळा तर सर्जरीचे प्लॅनिंगच्या आधी आमचं कन्सल्टेशन असतं, त्याच वेळेस मी सांगतो की नंतर काय काय काळजी घ्यायची आहे, कसं कसं करायचं आहे आणि काय काय चेंजेस येतील आहे या हिशोबाने. इनिशियली सर्जरी झाली की थोडी सूज येईल आहे, मग ती सूज कमी होईल आहे, दोन तीन दिवसांत ती सूज कमी व्हायला लागेल, आठवडाभरात सूज सेटल होऊन जाईल आहे. ह्या हिशोबाने आपल्याला आधीच माहिती असलं तर आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण मानसिकरित्या तयार असतो. आपण आपल्या सुट्ट्या त्या हिशोबाने ऍडजस्ट करतो, कारण की सगळेजण जॉबवर असतात, आपल्या कामात बिझी असतात. मग त्यांचा पण मी विचार करतो की कोणाचं कुठलं फंक्शन असेल, इव्हेंट असेल, मे बी महिन्याभराने लग्न असेल, काही असेल, तर त्या हिशोबाने आपल्याला कसं आधी लवकरात लवकर करून इझिली कसं प्लॅन करता येईल.
1: डॉक्टर, बरीच माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. सरते शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: कोणाला पण असं वाटलं की आपल्यामध्ये काही डिफॉर्मिटी आहे किंवा काही वैगुण्य आहे तर त्या वैगुण्यासाठी आपण घाबरून न जाता नेहमी होप ठेवायला पाहिजे की याला डेफिनेटली आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि आपल्याला एकदम नॉर्मल आपल्या बॉडी चेहरा याला करता येऊ शकतं आणि आपण एक सक्सेसफुल लाईफ, एक हॅपी लाईफ जगू शकतो. आणि कुठल्याच गोष्टीमुळे खचित न होता एका प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढता येईल.
1: डॉक्टर पवन शहाणे, आपण इथे आलात आणि शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. NDPS कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या

0: आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य

0: त्या प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
1: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करायची करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
1: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.

0: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आधार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडस विदर्भच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
1: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
0: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरा त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंगमध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री, म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इवन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे.
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

0: एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंगमध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपासचं जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलंही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे कायमतेवा शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडीन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरस असेल, तर याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक, त्यांना डायरिया, डिसेंट्री, फीवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून शासन स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो, तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला

0: ला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो।
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात। पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत। पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं। हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. श्रोते हो, आज जेव्हा आपण आधुनिक शेतीबद्दल बोलतो, सिंचनाबद्दल बोलतो किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की या सगळ्या संकल्पना आजच्या काळातल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आजपासून तब्बल 100 वर्षापूर्वी एका राजानं हे सगळं प्रत्यक्षात करून दाखवलं होतं. मी बोलतीये महाराष्ट्राच्या मातीचे खरे उद्धारकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल. मंडळी, शाहू महाराज हे फक्त सामाजिक क्रांतीचे जनक नव्हते तर ते महाराष्ट्रातील आधुनिक शेतीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांची शेतीविषयक दूरदृष्टी किती अथांग होती याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राधानगरी धरण, ज्याला आपण लक्ष्मी तलाव म्हणून सुद्धा ओळखतो. त्या काळात जेव्हा शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती तेव्हा महाराजांनी विचार केला की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेताला बारमाही पाणी मिळत नाही तोपर्यंत त्यांची गरिबी हटणार नाही. म्हणून भोगावती नदीवर त्यांनी हे धरण बांधलं आणि कोल्हापूरच्या मातीला हिरवंगार ऐश्वर मिळवून दिलं. आज आपण ज्याला वॉटर मॅनेजमेंट म्हणतो त्याचे धडे महाराजांनी शतकापूर्वीच गिरवले होते. मंडळी, महाराजांचं कार्य फक्त पाण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांना माहीत होतं की बदलत्या काळासोबत शेतकऱ्यानं सुद्धा बदललं पाहिजे. म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांसाठी किंग एडवर्ड कृषी संस्था सुरू केली. त्या काळात त्यांनी भव्य कृषी प्रदर्शनं भरवली. परदेशातून आधुनिक अवजारं, यंत्र आणि बियाणं मागवून ती शेतकऱ्यांना दाखवली. एवढंच नाही मंडळी, तर शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचं शास्त्रोक्त शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी खास शेतकी शाळा सुरू केली. आजच्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्याला स्मार्ट फार्मर बनवण्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती. इतकंच करून ते थांबले नाहीत. जर एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की शेतात माल पिकून काय फायदा, जर त्याला बाजारात योग्य भावच मिळाला नाही तर काय करायचं, तर त्यावरही महाराजांनी तोडगा काढला होता. त्यांनी कोल्हापुरात आशियातील सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ

0: बाजारपेठ म्हणजेच शाहूपुरी बाजारपेठ वसवली. दलाल आणि मध्यस्थांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी कडक कायदे त्यांनी केले. त्याकाळी शेतकरी सर्वात जास्त होरपळत होता तो सावकारी पाशात. एकदा का कर्ज घेतलं की शेतकऱ्याची जमीन सावकाराच्या घशात जायची. शाहू महाराजांना हे सहन झालं नाही. त्यांनी तातडीनं अपुऱ्या जमिनीचा कायदा केला, ज्यामुळं सावकारांना शेतकऱ्यांची जमीन बळकावणं अशक्य झालं. आणि शेतकऱ्याला हक्काचं कर्ज मिळावं म्हणून त्यांनी भारतात सगळ्यात पहिली सहकारी पतपेढ्यांची पायाभरणी केली. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला चालना दिली. खिलार गायी आणि म्हशींच्या दर्जेदार पैदाशीसाठी केंद्र सुरू केलीत. आणि म्हणूनच मंडळी, राजर्षी शाहू महाराज हे केवळ सिंहासनावर बसणारे राजे नव्हते, तर ते शेतकऱ्यांच्या शेतात आणि त्यांच्या घामात त्यांच्या सुखात सामील होणारे लोकराजे होते. आज आपण जी आधुनिक शेती पाहतोय त्या झाडांचं मूळ महाराजांच्या विचारामध्ये आणि कार्यात आहे. या महान राजाच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊया आणि आपल्या शेतीला आणि शेतकऱ्याला समृद्ध करूया. मंडळी, आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती. ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीला एक असा राजा मिळाला ज्यानं राजवाड्याच्या सोन्याच्या सिंहासनापेक्षा गोरगरिबांच्या काळजातलं सिंहासन सगळ्यात मोठं मानलं. स्वतः छत्रपती असूनही या माणसानं आपल्या संस्थानातल्या शेवटच्या माणसाला हक्क मिळवून दिला. शाहू महाराज म्हणजे अंधाराशी लढणारा प्रकाश, अन्यायाविरुद्ध धडकणारा सह्याद्री आणि आपल्या प्रत्येकाच्या हक्काचा पहिला हुंकार. अशा या रयतेच्या राजाला, आरक्षणाच्या जनकाला आणि समतेच्या महामेरूला मानाचा मुजरा. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि आज आपण आपल्या गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये कमी पावसाच्या वातावरणात भात पिकाचं नियोजन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 25 व 28 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 26 व 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटभागामध्ये 23 ते 27 जून दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची, तसेच जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 23 ते 27 जून दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
0: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये गीतसंवादची आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण कमी पावसाच्या वातावरणात भात पिकाचं नियोजन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया सुमधुर गीत आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद.
2: मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण थोडस कमी आणि वितरण सुद्धा अनियमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंडळी, आपल्या जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये भात पीक हे प्रामुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भात उत्पादन वाढीसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयी आजच्या गीत संवादमध्ये आपण माहिती घेणार आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणेच एका छानशा गाण्यानं आपण करणार आहोत.

गीत संवाद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये भात पीक हे मुख्यतः पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं. आता पावसामध्ये थोडासा खंड पडलेला आहे, यामुळे रोपवाटिका तयार करण्यास उशीर होऊन पुनर्लागवड सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता असते. शेतामध्ये पुरेसा ओलावा नसेल तर बियाण्यांची उगवण सुद्धा कमी होण्याची शक्यता असते आणि फुटव्यांची वाढ सुद्धा मंदावू शकते. पीक फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. त्यामुळे कमी पाण्यामध्ये तग धरणारे वाण, कमी पाण्यातील लागवड तंत्र, नत्र खताचं योग्य व्यवस्थापन तसंच ओलावा संवर्धनाच्या उपाययोजनांचा अवलंब करणं आवश्यक आहे. भाताच्या शेतामध्ये उशिरा पाऊस असेल तर रोपांची वाढ मंदावू शकते. अशा वेळी लागवड पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं असतं. त्यासाठी कमी कालावधीत तयार होणाऱ्या हळव्या

वेगळ्या वाणांची निवड आपण करू शकतो. चार सूत्री किंवा गादी वाफ्यावर पेरभात पद्धतीचा वापर किंवा लावणी करताना रोपांची संख्या कमी करून उत्पादनात होणारी घट टाळता येते. चार सूत्री पद्धतीमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो, त्यामुळे कमी रोपं लावून सुद्धा फुटवे जास्त फुटतात. उशिरा पावसामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो, त्यामुळे पेरणी आणि लागवडीनंतर योग्य वेळी तणनाशकाचा वापर करणं आवश्यक आहे. मंडळी, या परिस्थितीमध्ये रोपवाटिकेचं व्यवस्थापन करत असताना रोपवाटिकेसाठी सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडायला पाहिजे. जमीन उभी आडवी नांगरून ढेकळं फोडून भुसभुशीत करावी. एक हेक्टर लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावर सुधारित पद्धतीनं गादी वाफा तयार करावा. वाफ्यामध्ये प्रतिगुंठा क्षेत्राला 1 किलो युरिया किंवा 2 किलो अमोनियम सल्फेट, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 800 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं आपण मातीत मिसळायला पाहिजेत. 1 गुंठा क्षेत्रासाठी जाड दाण्याच्या भात जातीचे 6 किलो, बारीक दाण्याच्या जातीचे 4 किलो आणि संकरित वाणाचे 2 किलो बियाणं पुरेसं होतं. वाफ्यावर रुंदी समांतर 8 ते 7 सेंटीमीटर अंतरानं मार्करनं ओळी काढून 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवर बी पेरावं. त्यानंतर जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रतिगुंठे क्षेत्राला 1 किलो युरिया खत आपण द्यायला पाहिजे. पावसामध्ये खंड पडला किंवा पाऊस खूपच उशिरा आला तर रोपवाटिकेचं नियोजन करताना काही गोष्टींची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. खरीप हंगामामध्ये अतिपावसामुळे बियाणं कुजून गेलं तर अशा वेळी लवकरात लवकर रोपं तयार करण्यासाठी रहू पद्धतीनं रोपवाटिका लागवड पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये भात जातींचे बियाणं पहिल्यांदा एका बादलीत घेऊन त्यामध्ये सावकाश पाणी ओतलं जातं. पाण्यावर तरंगणारं हलकं बी काढून वेगळं केलं जातं. बियाणं स्वच्छ धुतल्यानंतर बियाण्यावर 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी ठेवून 24 तास बियाणं भिजत ठेवलं जातं. या काळामध्ये 5 ते 6 वेळा बादलीतील पाणी बदललं जातं. त्यानंतर पाण्यातून बियाणं काढून ते ओल्या पोत्यामध्ये ठेवून तोंड घट्ट बांधून उबदार आणि सावलीच्या ठिकाणी ठेवलं जातं. बियाण्याला उबदारपणा आणण्यासाठी पोतं भाताच्या पेंढ्यांनी सगळ्या बाजूंनी झाकून ठेवलं जातं. बियाणं झाकल्यानं ते उबदार राहून अंकुरांची वाढ चांगली होते आणि रुजवा सुद्धा समप्रमाणात होतो. पोत्यामध्ये पुरेसा ओलावा राहील याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी अधूनमधून त्यावर पाणी शिंपडलं जातं. तापमानानुसार 36 ते 48 तासांमध्ये या बियाण्याला मोड येतात. नंतर हे बियाणं पोत्यातून हलक्या हातानं मोकळं करून काढून घेतलं जातं. अशा प्रकारे 3 ते 5 मिलीमीटर लांबीचे मोड आलेले बियाणे पातळ चिखल केलेल्या रोपवाटिकेच्या क्षेत्रावर सपाट वाफ्यावर पेरलं जातं. वाफ्यावर 1 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवली जाते. साधारणपणे 20 ते 25 दिवसात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. मंडळी, कमी पावसाच्या वातावरणामध्ये भात उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीनं कशा उपाययोजना कराव्या याविषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

मंडळी आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये भात उत्पादन वाढीसाठी सध्याच्या काळामध्ये कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयी आपण माहिती घेत आहोत. पेरणीनंतर खरीप हंगामात 20 ते 25 दिवसांनी रोपं पुनर्लागवडीसाठी साधारणपणे तयार होतात. यावेळी रोपांना 5 ते 6 पानं आलेली असतात. पाऊस कमी असेल किंवा काही कारणामुळे पुनर्लागवडीची कामं लांब पडली असतील तर प्रतिगुंठा क्षेत्राला पुन्हा 1 किलो युरिया आणि 2 किलो अमोनियम सल्फेटचा तिसरा हप्ता आपण द्यायला पाहिजे. आणि पुनर्लागवडीसाठी गादीबाफ्यातून रोपं काढण्यापूर्वी 2 दिवस अगोदर त्यांना पाणी द्यावं, त्यामुळे रोपं सहज निघतात. त्याचबरोबर मंडळी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पेरभात पद्धती सुद्धा फायदेशीर ठरते. या पद्धतीनुसार कोरड्या शेतामध्ये पेरणी किंवा शेत ओलावून पेरणी केली जाते. मंडळी पावसामध्ये खंड पडल्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी हवामानाच्या अंदाजानुसार हंगामाच्या सुरुवातीलाच धेंच्या पिकाचं बियाणं हेक्टरी 40 ते 50 किलो किंवा तागाचं बियाणं 80 किलो या प्रमाणात आपण पेरायला पाहिजे. पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी चिखळणी करत असताना जमिनीमध्ये गाडायला पाहिजे. सुधारित भात जातींसाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश आणि 20 किलो झिंक सल्फेट आपण वापरायला पाहिजे. यापैकी 40 किलो नत्र तसंच संपूर्ण स्फुरद आणि पालाश चिखळणीच्या वेळी आपण द्यायला पाहिजे. उर्वरित नत्रापैकी 40 किलो मात्रा फुटवे येण्याच्या वेळी आणि 20 किलो नत्राची तिसरी मात्रा लोंब्या निचवण्यास सुरुवात होताना आपण द्यायला पाहिजे. संकरित भात जातींसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश आपण द्यायला पाहिजे. पिकांची नियंत्रित लागवड करून कोकण अन्नपूर्णा ब्रिकेटचा वापर केला तर खतांची कार्यक्षमता वाढून खतांची बचत सुद्धा होऊ शकते. त्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळी हेक्टरी 170 किलो ब्रिकेटचा आपण वापर करू शकतो. भात पिकातील पालाश आणि सिलिकॉनच्या फेरवापरासाठी भाताचा पेंढा लावणीपूर्वी 2 टन प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये चिखलात आपण गाडायला पाहिजे. तसंच भाताच्या तुसाची काळी राख 1 किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणामध्ये वाफ्यामध्ये बी पेरणीपूर्वी आपण मिसळायला पाहिजे. मंडळी भात उत्पादन वाढीसाठी आणखी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयी पुढे कार्यक्रमात जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये भात उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीनं कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, सध्याच्या कमी पावसाच्या वातावरणामध्ये उत्तम उत्पादन देणारे काही महत्वाचे वाण कोणते आहेत आता आपण जाणून घेऊया. कमी पावसात तग धरणारे वाण म्हणजे हळवे वाण. 90 ते 20 दिवसात हे वाण तयार होतात. त्याचबरोबर रत्नागिरी 73, कर्जत 184, रत्नागिरी 1, रत्नागिरी 711, रत्नागिरी 24, रत्नागिरी 5, कर्जत 5, कर्जत 3, कर्जत 7, कर्जत 9, फोंडाघाट 1, नवेल 2 आणि संकरित जातींमध्ये सह्याद्री 2 आणि सह्याद्री 4 या वाणांपैकी एका वाणाची निवड आपण लागवडीसाठी करू शकतो. मंडळी, कमी पावसाच्या वातावरणामध्ये भात पिकाचं व्यवस्थापन करत असताना भात शेतीमध्ये शेतामध्ये सतत पाणी साठवून न ठेवता उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम आणि नियोजनबद्ध वापर करणं आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या या पद्धतीला कमी पाण्यातील भात लागवड पद्धती किंवा एरोबिक राईस कल्टिव्हेशन असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये भात पिकाला आवश्यक तेवढं पाणी दिलं जातं, त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन खर्च सुद्धा कमी होण्यास मदत होते. या तंत्रामध्ये भात लागवडीच्या शेतामध्ये कायम पाणी भरून ठेवण्याची तसंच भाताची छोटी रोपं तयार करण्याची गरज भासत नाही. सामान्यतः भात शेतीमध्ये प्रथम रोपवाटिकेत रोपं तयार करून त्यांची मुख्य पुनर्लागवड केली जाते. मात्र एरोबिक राईस कल्टिव्हेशन या नव्या तंत्रानुसार कौशल्यपूर्ण पद्धतीनं तयार केलेल्या खाचरात थेट बियाणं पेरलं जातं, त्यामुळे वेळ पाणी आणि मजुरीची सुद्धा बचत होण्यास मदत होते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याची सुमारे 40 ते 50% बचत होते. त्याचबरोबर शेतामध्ये सतत पाणी साठवून ठेवण्याची गरज नसते, फक्त जमिनीमध्ये पुरेसा ओलावा राखला जातो. पीक फुलोऱ्यामध्ये असताना तसेच दाणे भरताना पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर पेरणीनंतर लगेच तणनाशकांची फवारणी किंवा वेळेवर खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवलं जातं. मंडळी, कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये भात पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी नत्राचं व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं ठरतं. पाऊस कमी असेल किंवा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसेल तर युरियाची मात्रा एकाच वेळी देऊ नये. त्याचबरोबर खतांची मात्रा देत असताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना द्यायला पाहिजे किंवा विद्राव्य खतांच्या फवारणीद्वारे नत्राची पूर्तता आपण करू शकतो, त्यामुळे नत्राचा कार्यक्षम वापर होऊन पिकाला फायदा होतो. कमी किंवा अनियमित पावसाच्या परिस्थितीमध्ये भात पीक हे ताणमुक्त ठेवण्यासाठी तसंच नत्राचं योग्य नियोजन करण्यासाठी काही विशेष उपाययोजना आपण करू शकतो.

0: यामध्ये युरियाचा योग्य वापर याकडे आपण लक्ष दिला पाहिजे. कोरड्या जमिनीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर आपण टाळला पाहिजे. जमीन पुरेशी ओली असताना किंवा वाफसा आल्यानंतरच युरियाची मात्रा आपण द्यायला पाहिजे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी शिफारस केलेली नत्राची मात्रा एकाच वेळी न देता विभागून द्यायला पाहिजे. लावणीच्या वेळी फुटवे येण्याच्या अवस्थेत तसंच पोटरी अवस्थेमध्ये नत्र खताचे हप्ते आपण द्यायला पाहिजेत. पाऊसमान कमी असेल तर युरिया जमिनीतून देण्यापेक्षा 2% युरिया किंवा 19-19-19 या विद्राव्य खताची पानांवर फवारणी आपण करू शकतो. त्यामुळे पिकाला तातडीनं नत्र उपलब्ध होऊन पिकांची वाढ खुंटत नाही. जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकाच्या 2 ओळींमध्ये पालापाचोळा किंवा पिकाचे अवशेष यांचा आच्छादन आपण करू शकतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते, तसंच नत्र आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. नेहमीच्या युरियापेक्षा नीम कोटेड युरियाचा आपण वापर करू शकतो. त्यामुळे नत्र हळूहळू पिकाला उपलब्ध होतं, त्याचबरोबर खताचा अपव्यय सुद्धा कमी होतो. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये कमी पावसाच्या वातावरणामध्ये भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याविषयी आपण माहिती घेतली. आता मात्र वेळ झाली निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन विषयासह पुढच्या शुक्रवारी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. बराय तर शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता मात्र वेळ झाली निरोप घेण्याची. पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये तण नियंत्रण याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम रामराम पाहुणा आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: मानवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSCचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1 कोटी 18 लाख किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा

0: प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
1: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं.

तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट एकमध्ये नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4थ्या षटकात 2:47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3,000+ नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज भावेश कोतांकले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं.
1: होऊन बहुजनांचा वाली

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोतंगले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं आत्ता आपण ऐकलीत आणि याबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम संपला. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांना.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, न्यूज ॲट नाईन, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. व्हायोलिनवर वाजवलेला त्यांनी राग श्याम कल्याण. विलंबित गत 3 तालात आहे आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी, हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्याम कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची तर हार्मोनियम संगत श्याम देशपांडे यांची होती.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश.

0: तावडे उदरभरण नोहे या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. यांना हार्मोनियम संगत आहेत विनोद पडगे यांची, तर सारंगीची संगत उस्ताद फारूक लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. सुरुवातीला विलंबित 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत पिहरवा माई गई देहो, आणि त्यानंतर द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखियन मिलकर. तर ऐकूया स्मिता वाघ यांचं गायन.

0: नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. त्यांना हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची, सारंगी संगत उस्ताद फारुख लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: Bilateral athletes who claimed 14 medals and Italy at third position with 10 medals. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 6 सेकंद होत आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पहिल्या सभेत उद्या सकाळी 5:50. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण रात्रभर अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा शुभरात्री. जय हिंद.